क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 26 जून. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नियम थोडा करावा पण तो शाश्वताचा असावा. ज्या झाडाची वाढ व्हावी असं आपल्याला वाटतं त्या झाडाला आपण पाणी घालतो, त्याची मशागत करतो, त्या झाडाकडं जास्त लक्ष पुरवतो. आणि जे झाड वाढू नये असं वाटतं किंवा ज्या झाडाचं विशेष महत्त्व आपल्याला वाटत नाही त्या झाडाकडं आपण दुर्लक्ष करतो. तसं जेणेकरून परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल त्याची जोपासना करावी. देहाकडं, विचारांकडं, विषयांकडं दुर्लक्ष करावं म्हणजे आपोआपच त्याचा विसर पडेल. ज्याप्रमाणे एखाद्या झाडाची जोपासना करताना त्याला गुराढोराने खाऊ नये म्हणून त्याच्याभोवती कुंपण घालावं लागतं, त्याप्रमाणे परमार्थ हा खरा कुंपणातच ठेवावा. तो जितका गुप्त राहील तितका चांगला. त्याचं प्रदर्शन झालं तर त्याला दृष्ट लागते. म्हणून परमार्थ हा कोणाच्या न कळत परंतु अत्यंत आवडीनं करावा. झाड लावल्यावर ते किती वाढलं आहे हे कोणी काही रोज उकरून पाहत नाही. त्याप्रमाणे अनुभवाच्या प्रचितीच्या मागं लागू नका, त्यामुळं प्रगती खुंटेल. हट्टी आणि व्यसनी माणसं एका दृष्टीनं मला आवडतात, कारण त्यांचा हट्ट भगवंताच्या मार्गाला लावला की झालं. परमार्थामध्ये नियम थोडाच करावा पण तो शाश्वताचा असावा, म्हणजे जेणेकरून भगवंताचं प्रेम लागेल याबद्दलचा असावा आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा. जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांनाच ध्यानमार्ग साधतो. हा मार्ग फार थोरांचा आहे. ध्यानामध्ये जगाचाच विसर पडतो. त्या अवस्थेमध्ये दिवस काय पण वर्षसुद्धा जातील पण त्याच्या देहाला काही होणार नाही. आपल्यासारख्याला साधनात साधन म्हणजे भगवंताचं नाम, दानात दान म्हणजे अन्नदान, आणि उपासनेमध्ये उपासना म्हणजे सगुणाची उपासना. या तिन्हींमुळं देहाचा विसर पडतो. म्हणून शक्यतो या तीन गोष्टींची कास धरा. मनुष्याची साहजिक प्रवृत्ती ही व्याप वाढवण्याकडे असते. द्वैत वाढवून त्यात अद्वैत पाहण्यात आनंद असतो हेही खरं आहे. आता साधं मधमाशांचं उदाहरण घ्या. त्या अनेक झाडांवरून मध गोळा करतात आणि नंतर तो पोहळ्यात एकत्र करतात. अशा एकत्र केलेल्या मधाचा केवढा गोड साठा होऊ शकतो. अशा रीतीनं सर्व द्वैतामध्ये एक अद्वैत म्हणजे एक राम पाहायला शिकावं. आणि ज्याला सर्वत्र राम पाहणं असेल त्यानं स्वतःमध्येच राम पाहून प्रत्येक कृती ही रामाची समजावी. स्वतःमध्ये राम पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही. तेव्हा स्वतःचा म्हणजेच देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही. आणि हा देहाचा विसर राममय सृष्टी झाल्यानंच होईल. म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहा. परमार्थाला अगदी स्वतःपासून सुरुवात करायची असते. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

कशाला फक्त उपाधी आहे, उपाधी नसेल तर तेही निराभास होईल. जे निराभास अविनाशी आहे तसं गगन आहे. आता हे वर्णन असू द्या, परंतु जे पाहिल्यावर नष्ट होत नाही ते अनुमान करून विवेकपूर्वक जाणावं. परमात्मा हा निराकार आहे हा विचार महत्त्वाचा आहे, आणि आपण कोण हा विचार पाहिला पाहिजे. देहाचा अंत झाल्यावर वायू निघून जातो हे खोटं म्हटलं तरी मग श्वासाने उच्छ्वास पाहा बरं. आपल्याला श्वासोच्छ्वास करावा लागतो, त्यामुळे ते खोटं म्हणता येत नाही. श्वास कोंडला तर देह पडतो, देह पडला की त्याला मढ म्हणतात. त्या मढ्याला कधी काही कर्तृत्व नसतं. देहापासून वायू वेगळा करू नका, वायूपासून देह वेगळा करू नका. विचार पाहिला तर दोन्ही एकाशिवाय दुसरा काही करू शकत नाही. शांतपणे पाहिलं तर मनुष्य दिसतो, विचार केला तर काहीच दिसत नाही. हे अभेद भक्तीचं लक्षण आहे असं ओळखावं. करता आपण असं म्हणावं तर आपल्या इच्छेप्रमाणे व्हायला पाहिजे. इच्छेसारखं होत नसेल तर सगळंच खोटं आहे असं म्हणावं. म्हणून आपण करता नाही मग भोगता कसा आणि कोण, हे विचाराचं लक्षण आहे. अविचारामुळे समजणार नाही. विचार आणि अविचार हा प्रकाश आणि अंधकारासारखा आहे. विचार आणि निर्विकार एक नाही. जिथे विवंचना नाही तिथे काहीच चालत नाही. जे खरं आहे ते अनुमानामध्ये कधी येत नाही. प्रत्ययाला येतं त्याला न्याय म्हणायचं. ज्याचा प्रत्यय येत नाही तो अन्याय. जात्यंध व्यक्तीला नाना रत्नांची परीक्षा कशी होईल. म्हणून जाणणारा धन्य आहे जो निर्गुणाला अनन्यपणे भजतो, आत्मनिवेदन करून परम पुरुष बनतो असं समर्थ सांगत आहेत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे लघुबोधनाम समाष्टष्टम समाप्त. जय जय रघुवीर.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

सुजन हो सहसलवनरद भक्ति सूत्र त्रिरूप भंग पूर्वकम् नित्य दास नित्य कांता भजनात्मकम् वा प्रेमैव कार्यम् प्रेमैव कार्यम्। याचा अर्थ असा आहे, त्रिरूप भंग पूर्वक म्हणजे मागे गौणी भक्तीचे जे तीन प्रकार सांगितले त्यांचा भंग म्हणजे त्याग करून भक्तानं आपला दास्य भाव अथवा कांत भाव किंवा कांता भाव अखंड राहील असं श्री भगवत स्वरूपावर प्रेम करावं, प्रेमच करावं।

सुजनहो सहसल्टव नारद भक्ति सूत्र त्रिरूप भंग पूर्वकम् नित्यदास नित्यकांता भजनात्मकम् वा प्रेमैव कार्यम् प्रेमैव कार्यम् या संदर्भातला अधिक विवरण असं आहे. या सूत्राचा मुख्य उद्देश भक्तानं देवावर प्रेम करावं, नव्हे केवळ प्रेमच करावं, दुसरा भाव निर्माण होऊ देऊ नये हा आहे. मागील सूत्रातून सर्व कर्म श्रीहरीला अर्पण करून कदाचित कामाधिक विकार असतील तर तेही देवावर ठेवावेत इत्यादी सांगितलं. पण या सूत्रातून देवर्षी नारद मुनी स्पष्टपणे निर्देश करतायत की त्या विकारांनाही विसरून केवळ प्रेममय जीवन निर्माण करावं. कारण भक्ती म्हणजे केवळ परमप्रेम हे आरंभी सांगितलंच आहे. पण भक्ती करीत असता अथवा भक्तीला आरंभ करीत असताना सत्व रजतमादी गुण किंवा अर्थ अर्थार्थी जिज्ञासू हे भाव कोणत्या ना कोणत्या रूपानं अथवा पूर्व संस्कारानं भक्ताच्या हृदयात प्रवेश करीत असतात. हे तीन भाव किंवा गुण म्हणजेच त्रिरूप होय. पण शुद्ध प्रेमाची जी महालक्षणं 54व्या सूत्रामध्ये सांगितलेली आहेत त्यामध्ये या गुणांचा प्रवेश नाही. या गुणातून अथवा अर्ध आदी भावातून भक्ती होईल, पण ती गवणी भक्ती समजली जाते. पराश्रेष्ठ भक्तीत यांचा समावेश होणार नाही. भक्ती करीत असता हे गुण आत शिरण्याचा प्रयत्न करतात, पण भक्तानं आवर्जून त्यांना दूर केलं पाहिजे. सूत्रामध्ये तर भंग म्हणजे नाश असा शब्द वापरला आहे. मात्र भक्ती ही कोणत्या तरी योग्य भावातून व्हावी. ते दोन प्रकारचे भाव या सूत्रामध्ये सांगितलेले आहेत, नित्य दास्य भाव, नित्य कांता भाव. या भावानं भजन म्हणजे सेवा करावी. भज या धातूचा सेवा हा अर्थ व्याकरणात सांगितला आहे. कारण परत्वे देवाचे दास्य सेवा करणारे अनेक जण असतात, पण ती भक्तीमध्ये समाविष्ट होत नाही. या सूत्रामध्ये नित्य हे विशेषण आहे. मागील 54व्या सूत्रामध्ये अविच्छिन्न असं विशेषण दिलं आहे. नित्य म्हणजे अखंड दास्य भाव ठेवून प्रेम करावं किंवा प्रेम अबाधित राहण्यासाठी अखंड दास्य भाव असणं उचितच काय, तर आवश्यक आहे. नित्य दास्य भाव, नित्य कांता भाव, या भावानं भजन म्हणजे सेवा करावी.

सुजन हो, दास्य भक्तीचा नित्य आनंद प्राप्त व्हावा म्हणून प्रत्यक्ष शंकरांनी हनुमंत या रूपाने अवतार घेतला. ते कसं करावं हे त्यांच्याजवळून शिकावं.

मतदावा व्यासू भट्टा, अशी प्रार्थना संत तुकाराम महाराजांनी केलेली आहे. श्री मारुती रायांचं दास्य हे अद्भुत अलौकिक अतिश्रेष्ठ स्वरूपाचं होतं. रामायण ग्रंथामधून याचा सर्व प्रकार अनेकविध रूपानं वर्णिला आहे. शेवटी श्री मारुती रायांनी तर अखंड दास्याचीच याचना केलेली आहे. मारुती रायांच्या या दास्याबद्दल प्रभू श्री रामचंद्र म्हणतात, एक

वयम यदार्थ हे मारुते तुझे आनंद उपकार माझ्यावर झालेले आहेत. एका एका उपकाराच्या मोबदल्यामध्ये माझे प्राण अर्पण करीन तर ते पाचच आहेत. राहिलेल्या उपकाराकरता मी तुझा कायमदार होणी राहीन मारुते, मी तुझा कायमदार होणी राहीन, असं प्रभू श्री रामचंद्र मारुती रायांना म्हणताहेत. यावरून मारुती रायांच्या दास्य भक्तीची थोरवी आपल्या नक्कीच ध्यान

सुजन हो, दास्य भक्ती मध्ये श्री लक्ष्मणाची योग्यता ही कमी नाही. आपली साध्वी स्त्री तसंच सगळं राजवैभव सोडून लक्ष्मण श्री रामचंद्रासह वनवासामध्ये आले. त्याचप्रमाणे लक्ष्मी ही अखंड श्री महाविष्णूंला दास्य करीत असते. श्री सीता देवी ही सेवा भक्तीचा आदर्श आहे असं संत एकनाथ महाराजांनी म्हटलं आहे. तरी केवळ स्त्री नव्हे सीता, ते निज भक्त दान तत्वता.

असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे. भक्त श्रेष्ठ भरत हाही एक सेवाभावी पुरुष होता. त्याची अंतरंग सेवा रामायणात वर्णिली आहेच. सुग्रीव अंगद बिभीषणादिकांनीही दास्य भक्ती केली आहे.

सुजन हो, खरा भक्त दास्या पुढ सेवे पुढ मोक्ष ही तुच्छ समजतो असं भागवतामध्ये कपिल देवहूती संवादामध्ये म्हटलेलं आहे।

असं श्रीमद भागवत तिसरा स्कंध 29वा अध्याय त्यातील 13व्या श्लोकामध्ये महर्षी वेदव्यासांनी उद्धृत केलेलं आहे. याचा अर्थ असा, माझे भक्त सालोक्य सार्ष्टी म्हणजे ऐश्वर्य समीपता स्वरूपता आणि सायुज्य मोक्ष दिला तरी माझ्या सेवेविना ते काही घेत नाहीत. अनेक भक्तांचे असे उद्गार आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराज प्रभृती सर्व संतांनी दास्य सेवा याला फार फार महत्व दिलेलं आहे. संत तुकाराम महाराजांची सेवेची पराकोटीची आवड त्यांच्या अभंगातून दिसते.

0: हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पात गल्ली पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।
1: नारदा मुनिवरा।
0: बरं तर श्रोते हो, आज इथेच थांबूया। प्रभू तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी। शुभम भवतु, कल्याणमस्तु। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अया।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजले आज शुक्रवार. रूपरेषांतर सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:35 कृषी संदेश हा कार्यक्रम, संवादक RS डवरे. 8 सकाळी आपण ऐकणार आहात या सुखांनो या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादर करते विश्वास देशपांडे. 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. दुपारी 12 आपण ऐकणार आहात कार्यक्रम पशुधन, संवादक DL रामटेके. दुपारी 1 फॉरेन लँग्वेज विषयी माहिती देणारा कार्यक्रम आपण ऐकू शकाल, संवाद साधलाय श्रद्धा कराळे यांनी. दुपारी 1:30 याद किया दिल ने कहा हो तुम हा कार्यक्रम सादर करते धनंजय कुलकर्णी. 2 दुपारी आपण ऐकणार आहात कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब, संवादक नाना खैरनार. तर दुपारी 3 चला जाऊया या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 3:30 आपण आस्वाद घेणार आहात गझलांचा. संध्याकाळी 4 रूपक तालातील गीतमाला हा कार्यक्रम. संध्याकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोतेहो रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: नमस्कार. आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज शुक्रवार 26 जून, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. श्रोते हो, आजच्याच दिवशी 1968 साली पुणे इथं बालगंधर्व रंगमंदिराचं उद्घाटन झालं. 1999 साली आजच्याच दिवशी नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याचं विभाजन करून माहूर हा नवा तालुका निर्माण करण्यात आला. आजच्याच दिवशी 1838 साली वंदे मातरम या राष्ट्रगीताचे कवी, निबंधकार, कादंबरीकार, तत्वज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, धर्ममीमांसक आणि सुधारक बंकिमचंद्र यादवचंद्र चटर्जी यांचा जन्म झाला. 1874 साली आजच्याच दिवशी राजर्षी शाहू महाराज यांचा सुद्धा जन्म झाला. विख्यात संगीत नाट्यगायक आणि नट नारायण श्रीपाद राजहंस अर्थातच बालगंधर्व यांचाही जन्म आजच्याच दिवशी 1888 सालचा. 1943 साली आजच्याच दिवशी नोबेल पारितोषिक विजेते जीवशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टाइनर यांचं निधन झालं आजच्याच दिवशी. सुप्रसिद्ध लेखक आणि कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम उर्फ व पू काळे यांचं निधन झालं आजच्याच दिवशी 2001 साली. 2004 साली आजच्याच दिवशी भारतीय चित्रपट निर्माते यश जोहर यांचं सुद्धा निधन झालं. तर 2008 साली जनरल माणिकशॉ यांचं देखील निधन झालं. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: ಕೃಷಿ ಸಂದೇಶ. नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण पुदिन्याची लागवड कशी करतात या संदर्भामध्ये मूलभूत माहिती घेणार आहोत. पुदिन्याची लागवड सर्व हंगामात करता येते. हलकी ते मध्यम प्रकारची, पाण्याचा उत्तम निचरा होणारी व भरपूर सेंद्रिय पदार्थयुक्त असणारी जमीन पुदिन्याच्या लागवडीस योग्य ठरते. ज्या जमिनीचा आम्लमिम्ल निर्देशांक 6 ते 8 दरम्यान आहे ती जमीनसुद्धा पुदिन्यासाठी अतिशय योग्य समजली जाते. लागवडीपूर्वी जमीन 2 वेळा आडवी उभी नांगरून घेतली पाहिजे. नंतर तिला वखरपाई देऊन भुसभुशीत करून घेतली पाहिजे. जमीन तयार करताना हेक्टरी 15 ते 20 टन चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत आपण शेवटच्या वखरपाईपूर्वी जमिनीत मिसळलं पाहिजे. या पिकाच्या लागवडीसाठी पूर्वीच्या पिकाचे जे फुटवे आहेत ते वापरावे लागतात. त्यासाठी पिकाची काढणी झाली की त्या पिकाचे फुटवे पुढच्या लागवडीसाठी रोपवाटिकेत किंवा गादी वाफ्यावर लागवड करून तयार ठेवावे. लागवड साधारणतः वर्षातून 2 फेब्रुवारी मार्च आणि सप्टेंबर ऑक्टोबर या वयात करता येते. लागवडीचं अंतर 45x15 cm असं असावं. सरी वरंब्यावर लागवड जर केली तर ती उत्तम राहते. लागवडीसाठी 7 ते 10 cm लांबीचे 5 ते 8 पाने असलेले फुटवे हे योग्य असतात. माती परीक्षणाच्या आधारावरच खताच्या मात्रा दिल्या पाहिजे. आणि सर्वसाधारणपणे हेक्टरी 120 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये पुदिन्याचं अन्नद्रव्य आपण शिफारसित करत असतो. जास्त ओलावा पिकास अतिशय घातक असतो पुदिन्यासाठी. आंतरमशागत करून जमीन तनभरीत व भुसभुशीत ठेवली पाहिजे. केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संशोधन संस्था लखनौ येथे पुदिन्याच्या अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित झालेल्या आहेत. तर तेथे संपर्क करून त्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपण जातीची निवड केलेली केव्हाही चांगली राहते. ही झाली पुदिना लागवडीची पायाभूत माहिती. पुदिना लागवडीच्या संदर्भामध्ये आपल्याला जर तांत्रिक माहितीची गरज असेल, अधिक आपल्याला या संदर्भामध्ये माहिती विचारायची असेल आणि आपल्याला लागवड करायची असेल, विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी जर आपण संपर्क केला तर आपल्याला या संदर्भामध्ये अधिक चांगल्या प्रकारे सखोल मार्गदर्शन मिळू शकतं. तर तांत्रिक मार्गदर्शनाखाली आवश्यकतेनुसार या ज्ञानाचा फायदा घ्या. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
7: नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानो या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो। मंडळी, या कार्यक्रमामध्ये गेल्या काही भागांपासून आपण एक लढा असाही या आगळ्या वेगळ्या लढ्याची आणि विषयाची माहिती घेत आहोत। मागच्या 6व्या भागामध्ये आपण पाहिलं की अशिक्षित असणाऱ्या किंकरी देवी या महिलेनं खाण मालकांच्या विरोधामध्ये लढा दिला। ही किंकरी देवी हिमाचल प्रदेशात जन्मलेली होती आणि उदरनिर्वाहासाठी तिला अत्यंत कष्ट करावे लागत होते, परंतु वृक्षांचं महत्त्व ती जाणून होती। खाण मालक खाणीसाठी बेसुमार झाडांची तोड करत होते आणि त्यामुळे हिमालयात राहणाऱ्या या सगळ्या मंडळींवर खूप संकट येत होती, पूर येत होते, त्या पुरांमुळे माती वाहून जात होती, दरडी कोसळून त्याखाली माणसं गुरंढोरं गाडली जाऊ लागलेली होती। या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन किंकरी देवीनं या खाण मालकांविरुद्ध आंदोलन केलं, गावकऱ्यांना तिनं एकत्र केलं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये या खाण मालकांविरुद्ध तिनं खटला दाखल केला। हा खटला चालवण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते, तर तिला आपलं मंगळसूत्र सुद्धा विकावं लागलं, पण तिनं नेटानं हा लढा सुरू ठेवला। खाण मालकांनी तिला मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला, परंतु तिनं या सगळ्या गोष्टींविरुद्ध लढण्याचा ठाम निर्धार केलेला होता। आणि मग उच्च न्यायालयानं तिच्या बाजूनं निकाल दिला। हे मागच्या भागामध्ये आपण पाहिलं, किंकरी देवीचा विजय झाला होता। पण एवढ्यात हे सगळं थांबणार नव्हतं। खाण मालक या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात गेले, पण सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निकालावर शिक्कामोर्तब केलं आणि किंकरी देवीचा विजय झाला। 1995 बीजिंगला आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत किंकरी देवीला बोलावून तिचा सन्मान करण्यात आला। अमेरिकेच्या प्रथम महिला नागरिक असलेल्या हिलरी क्लिंटन यांच्या हस्ते किंकरी देवींना सन्मानित करण्यात आलं। किंकरी देवीनं दिलेल्या या असामान्य लढ्याबद्दल झाशीची राणी शक्ती पुरस्कार त्यांना प्राप्त झाला तो 1999 मध्ये. किंकरी देवी स्वतः जरी अशिक्षित असली तरी शिक्षणाचं महत्त्व ती जाणून होती. आपल्याला परिस्थितीमुळे जरी शिक्षण घेता आलं नाही तरी समाजातील कोणताही घटक शिक्षणापासून वंचित राहू नये अशी तिची इच्छा होती. त्यासाठी आपल्या गावात महाविद्यालय स्थापन व्हावं ही तिची धडपड होती आणि त्या धडपडीला यश आलं. 2006 मध्ये तिच्या गावात महाविद्यालय सुरू झालं. 2007 मध्ये दुर्दैवानं किंकरी देवीचं निधन झालं. परंतु एक अशिक्षित स्त्री देखील ठरवलं तर काय करू शकते हे तिनं तिच्या उदाहरणानं जगाला दाखवून दिलं. लाखो लोकांच्या मनात पर्यावरण त्याबद्दलच्या प्रेमाची आणि शिक्षणाच्या आवश्यकतेची जाणीव तिनं जागृत केली. संगडाह या गावामध्ये तिच्या स्मृतीप्रित्यर्थ किंकरी देवी स्मृती पार्कची उभारणी करण्यात आली आहे. मागील 5 आणि 6 व्या भागात सुद्धा हिमालयातील विविध भागात होणाऱ्या वृक्षतोडीवर स्त्री पुरुषांनी दिलेला लढा आपण पाहिला. अमृतादेवी, गौरादेवी, किंकरी देवी यासारख्या स्त्रियांचं हे वृक्ष वाचवण्यातलं योगदान आपण पाहिलं. या स्त्रियांच्या नावापुढे देवी हा शब्द आलाय. खऱ्या अर्थानं पर्यावरण रक्षणासाठी झगडणाऱ्या आणि आपलं आयुष्य वेचणाऱ्या या देवीच आहेत. त्यांचं योगदान खरोखर अमूल्य आहे. दशवली ग्रामस्वराज्य संघ यासारख्या स्थानिक पर्यावरणाचं रक्षण करणाऱ्या संघांना म्हणजेच त्यातील काही सदस्यांना सरकारनं त्यांच्या मागणीनुसार जंगलातील प्रत्येकी 1 हेक्टर जमीन 99 वर्षांच्या करारानं दिली आहे. या जमिनीवर या लोकांनी विविध वृक्षांची लागवड करून पुन्हा जंगलांना त्यांची समृद्धी प्राप्त करून देण्याचा निश्चय केला आहे. ही झाडं लावताना या लोकांच्या दैनंदिन गरजा भागतील असे वृक्ष लावण्याला त्यांनी प्राधान्य दिलं आहे. त्यात अंगू, ओक, भीमल आदी वृक्षांची लागवड केली आहे. हे वृक्ष खाद्य, चारा, सरपण इत्यादी गरजा सहजपणे भागवतात. जंगलतोडीनं उघडे बोडके झालेले डोंगर या लोकांनी मोठ्या कष्टानं पुन्हा हिरवेगार केले आहेत. ही लागवड करतानाच वृक्षच काय पण या वृक्षांचं एखादं पान देखील ठेकेदारांकडून तोडलं जाणार नाही याची कमालीची काळजी हे लोक घेतात. या जीवनदायी वृक्षांना प्राणापलीकडे जपतात. रेणीसारख्या भागातील स्त्रिया पर्यावरण रक्षणासाठी मोठ्या धैर्यानं पुढं आल्या. ज्या ज्या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पुरांमुळं नुकसान झालं त्या त्या क्षेत्राच्या रक्षणासाठी त्यांनी विविध प्रकारे आंदोलन करून सरकारला त्या भयानक परिस्थितीची जाणीव करून दिली. या महिलांच्या सततच्या आंदोलनामुळे सरकारला पाणलोट क्षेत्रात झालेल्या हानीचा अभ्यास करण्यासाठी चौकशी समिती नेमावी लागली. या समितीनं अलकनंदा आणि तिच्या उपनद्यांच्या परिसरातील पाणलोट क्षेत्रांचा बारकाईनं अभ्यास केला आणि सरकारला या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातील 1200 चौरस किलोमीटर परिसरातील किमान 10 वर्षांकरता वृक्षतोडीस संपूर्णपणे बंदी करावी अशी शिफारस केली. या महिलांच्या आणि जन आंदोलनाच्या रेट्यामुळं सरकारला ही शिफारस पूर्णपणे स्वीकारणं भाग पडलं. अशा प्रकारे एक लढा, त्यातील विजय, मग पुढे दुसरा लढा, या पद्धतीनं या आंदोलकांचं मनोधैर्य वाढत गेलं. यापुढे केवळ अनकनंदा आणि तिच्या उपनद्या एवढंच आपलं आंदोलनाचं क्षेत्र मर्यादित न ठेवता ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे नुकसान झालं आहे अशा पाणलोट क्षेत्रातील जंगल वाचवण्याचा या मंडळींनी निर्धार केला. मंडळी, हा जो लढा हिमाचल प्रदेशातल्या आदिवासी स्त्रियांनी आणि पुरुषांनी दिला हा अत्यंत प्रेरणादायी आहे. या लढ्याचा पुढचा आणि शेवटचा भाग आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये जाणून घेऊया. आज आपण इथं थांबतो आहोत. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: या चित्रपटामधलं नक्षलालपुरी यांचं गीत आता ऐकूयात. उषा मंगेशकर यांनी गायलेलं. या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत दस्तक या चित्रपटामधलं. संगीतकार मदन मोहन.

0: त्याचा घनगर्सवत तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.
1: चंबल की कसम या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार साहिल लुधियानवी आणि संगीतकार खय्याम.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: हसीना मान जाएगी या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. अख्तर रोमानी यांची ही गीतरचना स्वरबद्ध केली आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: उठ गए।
1: कार्यक्रमातलं हे गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं बावरजी या चित्रपटामधलं। ही शब्दरचना आहे कैफे आजमी यांची, संगीतकार मदन मोहन।

आदित्य चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत. जरासी जिंदगी या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: कहाँ कहाँ कहाँ कोथाय कोथाय किथे किथे अरे कहाँ कहाँ कहाँ
1: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे तेही एका तासात.
2: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
1: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
3: अपने पराये या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत यशोदास यांच्या आवाजात. योगेश यांची ही गीतरचना, संगीत आहे बप्पी लहिरी यांचं.

आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा.

परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं देवी या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची ही गीतरचना, संगीत दिला आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

ऐकूया बरसात या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
0: अशा गोष्टी मजरूह सुलतानपुरी यांचं गीत ऐकूया. अभिलाषा या चित्रपटातील या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात सुमन कल्याणपुरी यांनी गायलेलं नक्षलाल पुरी यांचं. गीताला संगीत दिलं आहे सपन जगमोहन यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत चेतना या चित्रपटामधलं.

0: नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता माळी. तुम्ही मला ऐकताय रेडिओ विश्वासवर 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. गीतकार मजरूह सुलतानपुरी, संगीतकार सचिन देवबर्मन आणि चित्रपट आहे चलती का नाम गाडी.
2: हम थे वो थी हम थे.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे बहुरूपिया या चित्रपटामधलं. अंजान यांची गीतरचना आणि संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. गीतकार राजेंद्र कृष्ण, संगीतकार मदन मोहन, आणि हे गीत आहे चाचा जिंदाबाद या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: जॉनी मेरा नाम या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत किशोर कुमार यांनी गायलेलं गीत, आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी. नफरत

0: नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंदबक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार सचिन देवबर्मन, चित्रपट आराधना.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत आता ऐकूयात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत राहुल देव बर्मन यांचं आहे. चित्रपट अभिलाषा.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात हिरा पन्ना या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

नाशिक महानगरपालिका पुरस्कृत क्षितिज प्रस्तुत स्वर्गीय सुमनताई कल्लडपूर यांना नाशिककरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी भावसुमनांजली कार्यक्रम. रात्र आहे पौर्णिमेची. गायिका सुविद्या कुलकर्णी, सहगायक मुग्धा कुलकर्णी, अभिषेक नलावडे, क्षितिजा कुलकर्णी, साथसंगत अनिल धुमाळ, प्रणव हरिदास, शुभांगी भावसार, महेश कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अभिजित शर्मा आणि महेश फुलपगार. निवेदन अमेय रानडे. सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.
3: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुधीर मोघे यांचं गीत रंजना जोगळेकर आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात. हे गीत ऐकूया लक्ष्मीची पावलं या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात शिकलेली बायको या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या सोबत ललिता फडके यांनी गायलेलं चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं गीत.
3: दिवस आज चांगला भांगला ग भांगला रंगूबाई गंगूबाई हात जरा चालू द्या हात जरा चालू द्या बिल्वराशी बांगड्या

घरात गवत नाही न खपत तसत गवत रानामंदी घरून मुठीत मुळात छाटीत फेकत ऐटीत उन्हामंदी रानातला लोग सारा बारा बाटा जाऊ जा बारा बाटा जाऊ जा

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखांनो या ह्या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखांनो या.
4: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: तर या आठवड्याची गोष्ट, आजची गोष्ट आहे सुमारे 2500 वर्षापूर्वीच्या एका महान तत्वज्ञाची. ग्रीस मध्ये जन्मलेले अरिस्टॉटल हे जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक मानले जातात. ते प्लेटोचे शिष्य आणि अलेक्झांडर द ग्रेटचे शिक्षक होते. तर्कशास्त्र, विज्ञान, राजकारण आणि नैतिकता या विषयावरील त्यांचे विचार आजही अभ्यासले जातात. परंतु अनेकांना माहीत नसलेली एक गोष्ट म्हणजे अरिस्टॉटल यांचे मृत्यूपत्र. इसवी सनापूर्वी 322 मध्ये निधन होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या कुटुंबियांची, मुलांची आणि मालमत्तेची सविस्तर व्यवस्था करून ठेवली होती. त्यांच्या मृत्यूपत्रात अल्पवयीन मुलांच्या संगोपनासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या हिताचे संरक्षण आणि मालमत्तेचे व्यवस्थापन याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. आजच्या भाषेत सांगायचे तर गार्डियन, ट्रस्टी आणि इस्टेट प्लॅनिंग या आधुनिक संकल्पनांची झलक त्या 2500 वर्ष जुन्या दस्तऐवजात दिसून येते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते बरं का, मृत्यूपत्र ही केवळ मालमत्ता वाटपासाठी नसते तर कुटुंबाच्या भविष्यासाठी आखलेली एक कायदेशीर योजना असते. एक गोष्ट सर, अल्पवयीन मुलांसाठी मृत्यूपत्रात पालक नियुक्त करता येतो का?
1: विश्वास रेडिओच्या देश विदेशातील श्रोत्यांना नमस्कार. होय, अर्थातच जर मुलं अल्पवयीन असतील तर मृत्यूपत्रात त्यांच्या संगोपनासाठी योग्य त्या व्यक्तीचे नाव गार्डियन म्हणून नमूद करता येते. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी मृत्यूपत्रात या बाबीचा अवश्य उल्लेख करावा, जेणेकरून कोणतीही दुर्घटना झाल्यास काळजी योग्य रीतीने घेता येईल.
0: क्या बात आहे. श्रोत्यांनो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385-340-454.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 26 जूनच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. अणुनिरीक्षणाबाबत संभ्रम कायम, अणुऊर्जा संस्थेचा दावा इराणला अमान्य. संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा संस्थेचे निरीक्षक इराणमधील अणुसंवर्धन ठिकाणांना भेट देतील असे संस्थेच्या प्रमुखांनी स्पष्ट केले. परंतु इराणचे उपपरराष्ट्र मंत्री कामेज गरीबाबादी यांनी हे विधान फेटाळले. असे निरीक्षण केवळ अमेरिका आणि इराणमधील अंतिम करारानंतरच शक्य आहे असे त्यांनी अधोरेखित केले. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपुष्टात आणण्याच्या दृष्टीने झालेल्या अंतरिम कराराचा हे निरीक्षण एक महत्वाचा भाग आहे. 2025 इस्रायलने इराण विरुद्ध 12 दिवसांचे युद्ध पुकारल्यापासून इराणने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेला युरेनियम संवर्धित ठिकाणांना भेट देण्यापासून रोखले आहे. या केंद्रांवर मोठ्या प्रमाणात उच्च संवर्धित युरेनियमची साठवणूक केल्याचा अंदाज आहे. ग्रॉसी यांनी विनंती करूनही स्वित्झर्लंडमध्ये त्यांच्यासोबत कोणतीही बैठक झाली नाही. तसेच ज्या अणुसुविधांवर हल्ले झाले किंवा जिथे अणुसामग्री आहे तिथे प्रवेश देण्याची कोणतीही योजना नाही असे गरीबावादी यांनी एक स्वर नमूद केले. या ठिकाणांचे निरीक्षण करण्यावरून अमेरिका आणि इराणने परस्पर विरोध केल्यानंतर एआयचे प्रमुख राफेल मारियानो ग्रॉसी यांनी हे आताच्या घडीचे शाब्दिक युद्ध असल्याचे म्हटले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. देशाला अधिक डॉक्टरांची गरज, शुल्क रचनेविरोधी याचिका सर्वोच्च न्यायालयाचे मत. देशाला डॉक्टरांची गरज आहे असे मत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी व्यक्त केले. राजस्थानमधील खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील शुल्क रचना अवाजवी असल्याचा आरोप करणारी याचिका फेटाळताना न्यायालयाने हे मत व्यक्त केले. राजस्थानमधील खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील वार्षिक शुल्क 18.90 लाख ते 25 लाख रुपया दरम्यान आहे. ही शुल्क रचना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पात्रतेसाठीच्या 8 लाख रुपये उत्पन्न मर्यादेशी पूर्णपणे विसंगत असल्याचा आरोप करणारी याचिका या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या इच्छुक उमेदवाराने राजस्थान उच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जय माल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान खंडपीठाने म्हटले की स्वयं अर्थसहाय्यता संस्थांनी सरकारी संस्थांच्या समान शुल्क आकारावे असा आग्रह कोणीही करू शकत नाही. खासगी संस्थांचे शुल्क अवाजवी असून ही शुल्क रचना सरकारी संस्थांप्रमाणे असावी असे कोणीही म्हणू शकत नाही. विद्यार्थ्यांकडे शिष्यवृत्ती मिळवण्याचा पर्याय असल्यानेही खंडपीठाने नमूद केले. आता वळूया पुढील बातमीकडे. वारीचा सोहळा डीजे मुक्त व्हावा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन, आषाढी वारीसाठी आढावा बैठक. डीजे मुक्त वारी सोहळ्यासाठी पोलीस प्रशासनाने सर्वांशी चर्चा करून प्रयत्न करावेत. वारी सोहळा हा पारंपरिक पद्धतीनेच साजरा करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. तसेच आषाढी वारी यंदा डिस्कव्हरी आणि नॅशनल जिओग्राफी दूरचित्रवाहिन्यांद्वारे देशभरात पोहोचणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या पूर्वतयारी संदर्भात आढावा बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री प्रकाश अबिटकर इत्यादी उपस्थित होते. यंदाच्या वारीसाठी पालखी मार्गावरील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती आणि मजबुतीकरणाची कामे करण्यात आली आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे पालखी मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. शहरात दुसऱ्या दिवशी पावसाची विश्रांती, दमदार पावसाची प्रतीक्षा कायम. गेल्या 2 दिवसापासून नाशिक शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात झालेल्या पावसानंतर बुधवारी मात्र पावसाने विश्रांती घेतली. दिवसभर ढगाळ वातावरण कायम होते, मात्र शहरात पावसाची नोंद झाली नाही. त्यामुळे वातावरणात गारवा टिकून असला तरी नागरिक आणि शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शहरात मंगळवारी 18 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही गेल्या 2 दिवसात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे तापमानात घट झाली असून शहरात सुखद गारवा निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसापासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
1: हो पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-26-26 या आमच्या क्रमांक.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे राम उगावकर यांचं, नवरा माझा ब्रह्मचारी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिला आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: ॲडमिशन घ्यायचंय, पण कन्फ्यूज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी, आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं सुवासिनी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: आजच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं गीत माणिक वर्मा यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे पु. ल. देशपांडे यांनी आणि हे गीत ऐकूया देव पावला या चित्रपटामधलं.

0: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. ग दि माडगुळकर यांचं सुवासिनी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.
1: आमरथ्या

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात वराडे आणि वाजंत्री या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जयवंत कुलकर्णी आणि मिलिंद जोग यांच्या आवाजात. हे गीत आहे कुंकवाचा करंडा या चित्रपटामधलं. हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी.

0: तुझ्या भागीला काहीतरी सांग.
1: नाही सांगत भाई, मग मीच सांगतो समद्यासनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकूया शांता शेळके यांचं गीत पवनाकाठचा धोंडी. या चित्रपटामधलं या गीताला संगीताने सजवलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं गीत सुगंधी कट्टा या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात रेखा डावसेकर आणि सुधीर फडके यांच्या आवाजात गदी माडगुळकर यांचं गीत. हे गीत आहे धरतीची लेकरे या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावसेकर यांनी.
1: आवडला मज मनापासून गडीतो.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हळदी कुंकू या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेवूळकर यांच्या गीताला संगीत आहे विश्वनाथ मोरे यांचं.
3: डोंगर मैना ठुमकत आली साध

0: आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार नाशिककर, मी सुनील बर्वे बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत मुंबईचा जावई या चित्रपटामधलं ग दे माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक, सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आनंद घेऊया कुमार मंचचा शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ, ज्या अंतर्गत आपण आनंद घेणार आहात सिम्बॉयसिस स्कूल नाशिकच्या विद्यार्थ्यांच्या तबला वादन आणि शास्त्रीय समूह गायनाचा। मार्गदर्शक प्रसाद गोखले, रंजना देशमुख आणि वीणा गोखले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील सायली बोंडगे। कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर। कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी। अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर। कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। विनायक रानडे संकल्पक सूरविश्वास आणि ग्रंथ तुमच्या दारी। कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन सुप्रसिद्ध तबला वादक सुजित काळे यांचं। तेव्हा नक्की या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या। शुक्रवार दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक।
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास। आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत वसंत कानेटकर यांचं या मराठीच्या नगरी या चित्रपटामधलं गीत। हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात। गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी।

0: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेळबुडकर यांचं गीत ऐकूया सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.
1: नाव गावी

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत रवींद्र भट यांचं आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात नसते उठा ठेव या चित्रपटामधलं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण

0: तशीच राहील ना.
1: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपंय. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत. हे गीत आहे सवाल माझा ऐका या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून्या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या. शनिवार दिनांक 27 जून 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेवडकर यांचं कलावंतीन या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: मध्यानरातीला एकाएकी उचकी लागली बाई
1: कोणाची
0: पाणी प्याले साखर खाल्ली तरी ती थांबली नाही
1: असं
0: अशा येळला आठवण काढून

कार्यक्रमातलं हे गीत आहे ईर्षा या चित्रपटामधलं जगदीश खेवळकर यांचं गीत. ऐकूया उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: आपकी फरमाइश, श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं तुका झालास हे कळस या चित्रपटामधलं गीत. ऐकूया सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कार्तिकी या चित्रपटामधलं, आशा भोसले यांच्या आवाजात. जगदीश खेवडकर यांच्या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

नाशिक महानगरपालिका पुरस्कृत क्षितिज प्रस्तुत स्वर्गीय सुमनताई कल्लडपूर यांना नाशिककरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी भावसुमनांजली कार्यक्रम. रात्र आहे पौर्णिमेची. गायिका सुविद्या कुलकर्णी, सहगायक मुग्धा कुलकर्णी, अभिषेक नलावडे, क्षितिजा कुलकर्णी, साधुसंगत अनिल धुमाळ, प्रणव हरिदास, शुभांगी भावसार, महेश कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अभिजित शर्मा आणि महेश फुलपगार. निवेदन अमेय रानडे. सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज पशुधन कार्यक्रमांतर्गत विषाणूपासून होणारे रोग याविषयी सविस्तर चर्चा करूया. शेतकरी बंधूंनो, विषाणूपासून होणारे रोग संसर्गजन्य असतात. यातील बऱ्याच रोगाविरुद्ध प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. आपण वेळोवेळी प्रतिबंधक लसी टोचून घेणे फायद्याचे असते. आजाराच्या बाबतीत एक उक्ती आहे की रोगावर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधक उपाय करणे केव्हाही चांगले. या प्रकारात आपण विषाणूपासून होणारा रोगाविषयी चर्चा करणार आहोत. यामध्ये आपण आज पाहूया बुळकांडी. बुळकांडी हा रोग संसर्गजन्य आजार असून दुभागलेल्या नक्कीच्या सर्व प्राण्यांमध्ये होतो. उदाहरणार्थ गाय, म्हैस, शेळी, मेंढी. या रोगाचे जंतू शरीरात गेल्यानंतर तोंडामधील आणि आतड्याच्या अंत त्वचेचा दाह करतात. या रोगात लागण होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण अधिक असते. संकरित जनावरे या रोगास फारच लवकर बळकावतात. शेतकरी बंधूंनो, आपण आता लक्षणे बघूया. जनावराचे तापमान खूप वाढते. पहिल्या 2 दिवसात तापमान 105 ते 107 फॅरनहाइट पर्यंत असते. डोळ्यातून सतत पाणी येते. जनावर थरथर कापते आणि तोंडात काही नसताना रवंथ केल्याप्रमाणे तोंड खालवते. तोंडामधून फेस लाळ भरपूर येते. जनावर आकडून पाटीत बाग आणून उभे राहते. तोंडामधील अंत त्वचेवर लहान लहान फोड येतात आणि ते फुटून त्या ठिकाणी जखमा होतात. जोरदार पातळ विष्ठा होते. विष्ठेला एक प्रकारचा उग्र असा वास येतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये निमोनियाची लक्षणे दिसून येतात. लघवी पिवळी गडूड प्रथिनयुक्त होते. शेतकरी बंधूंनो, आपण यामध्ये प्रतिबंधक उपाय बघूया. या रोगाविरुद्ध प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. देशी मोठ्या जनावरांसाठी, संकरित जनावरांसाठी, शेळ्या मेंढ्या यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची लस उपलब्ध आहे. ती टोचून घ्या. शेतकरी बंधूंनो, उपचारामध्ये बघायचं झाल्यास या रोगावर खात्रीच उपचार नाही. स्वल्प औषधे, प्रतिजैविक ज्याला अँटीबायोटिकचा वापर करून इतर दुय्यम आजारावर इलाज होऊ शकतो. याकरता आपण प्रयोगशाळेत तपासणी करण्यासाठी जनावराचे रक्त, स्प्लीन, मेसेट्रिक लिप नोड बर्फाने आच्छादित करून पाठवल्यास आपल्याला याबद्दल बराचसा फायदा होऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, दुसरा रोग म्हणजे पिसाळणे, ज्याला आपण रॅबीज असे म्हणतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये उष्ण रक्त असणाऱ्या सर्व प्राण्यांमध्ये होणारा हा घातक रोग आहे. पिसाळलेले जनावर चावल्यानंतर होणाऱ्या जखमामधून या रोगाचे जंतू शरीरात प्रवेश करतात आणि मज्जासंस्थेवर आणि दुष्परिणाम होतात. हा रोग मिक्सो व्हायरस किंवा ओबडो व्हायरस या विषाणूपासून होतो. हे विषाणू सर्वसाधारणपणे जंतुनाशके किंवा अतिउष्णतेने मरतात. हा रोग विशेष करून कुत्रा, कोला, लांडगा यांच्यामध्ये होतो आणि पिसाळलेले जनावर चावल्यानंतर इतरांना होतो. या रोगाची लक्षणे पिसाळलेले जनावर शरीराच्या कोणत्या भागात चावले त्यावर अवलंबून असते. शेतकरी बंधूंनो, यावर लक्षणे आपण बघूया. या रोगात 2 प्रकार आढळतात. एक सुस्त प्रकार आणि दुसरा एक आक्रमक प्रकार. सुस्त प्रकारामध्ये सुरुवातीस जनावर लंगडते. चालताना शरीर एका बाजूस फटते आणि शेवटी एका बाजूस होते. शरीराच्या पाठीमागच्या अवयवांनी संवेदना कमी होते. गुदद्वाराचे स्नायू ढिले पडतात. जनावराच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात लाळ येते. जनावर ओरडल्यास त्यांचा आवाज येत नाही. जनावरे पूर्णपणे लुळे पडते आणि 6 ते 7 दिवसात मृत्यू येतो. पिसाळलेले कुत्रे माणसास चावल्यास माणसातही या रोगाची लक्षणे दिसून येण्यास 6 ते 12 महिन्याचा कालावधी लागतो. यामधील दुसरा प्रकार म्हणजे आक्रमक प्रकार. जनावर तापट आणि अतिउत्साही होते. सजीव आणि निर्जीव वस्तूवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. जनावर सारखे ओरडत असते. चालणे अनैसर्गिक होते. जनावर सतत भटकत राहते. नजरेमध्ये बदल होतो. डोळे लहान होते. आपण आता शेतकरी बंधूंनो सुस्त आणि आक्रमक प्रकार बघितले. आता आपण उपचार बघूया. कुत्रे किंवा जनावराने चावलेली जागा स्वच्छ धुवून टाकावी. शक्यतो लाईफ बाय किंवा नहान अशा कार्बोलिक साबणाने जखम धुवावी. जनावर चावल्याबरोबर 10 ते 15 मिनिटात हे केल्यावर रोगजंतू पुष्कळसे कमी होतात. नंतर त्या जखमेवर नायट्रिक ऍसिड किंवा कार्बोलिक ऍसिड, पोटॅशियम परमँगनेट किंवा कॉपर सल्फेटचे खडे लावून जखम जाळून टाकावी. जखम त्वरित जाळल्यास उपयोग होतो, अन्यथा नाही. यामध्ये लसीकरण, पिसाळलेले कुत्रे चावल्यानंतर इंजेक्शन ठराविक काळ घ्यावी लागतात. जसे गाई, म्हशी, घोडे यांच्यासाठी 20 मिली लस कातडीखाली सतत 14 दिवस. कुत्रा, मांजर यांच्यासाठी 3 मिली लस सतत 7 दिवस. शेळ्या, मेंढ्या यांच्यासाठी 5 मिली लस सतत 14 दिवस. महाराष्ट्र शासनाच्या पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था ओन पुणे यांनी तयार केलेल्या लस आपण वापरावी. असे गाई, म्हशी यांनामध्ये 10 मिली कातडीखाली 14 दिवस. कुत्रा, मांजर 2 मिली 7 दिवस. लहान वासरे, शेळ्या, मेंढ्या, डुकरे 4 मिली 7 दिवस. त्याचप्रमाणे शेतकरी बंधूंनो प्रतिबंधक उपाय म्हणून अलीकडच्या पाहणीत असे आढळून आले की पाळीव कुत्र्यामध्ये सुद्धा या रोगाचे जंतू सुप्त अवस्थेत असतात. यासाठी आपल्याकडील पाळीव कुत्र्यांना नियमितपणे प्रतिबंधक लस टोचून घ्यावी. सर्वप्रथम कुत्रा 3 महिन्याचा झाल्यानंतर ही लस टोचावी, त्यानंतर वारंवार लस टोचून घ्यावी. शेतकरी बंधूंनो यामध्ये तिसरा आजार म्हणजे तिवा. याला 3 दिवसाचा ताप असे सुद्धा म्हणतात. हा रोग विषाणूपासून होतो आणि कीटक चावल्यामुळे एका जनावरापासून दुसऱ्या जनावरात होतो. सर्वसाधारणपणे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा रोग प्रामुख्याने आढळतो. शेतकरी बंधूंना आपण आता यावर लक्षणे बघूया. यामध्ये जनावरांना अचानक खूप ताप येतो, जनावरे वैरण खाणे बंद करतात, जनावराचे अंग ताटते, या रोगात जनावर आलटून पालटून चारही पायावर लंगडते, पाठीला बाग येतो, अतिप्रमाणात जनावर खाली बसते. ही लक्षणे 3 ते 4 दिवस दिसतात. या रोगात फुफ्फुसाचा दाहा किंवा इतर दुखणी होतात. आपण आता उपचारावर बघूया. यामध्ये तसं खात्री लायक असा उपचार नाही, तरी पण आपण इंजेक्शन नोवालजिन, बॅरालगॉन यासारखे इंजेक्शन 10 ते 20 मिली स्नायू दिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. यामध्ये चौथा आजार म्हणजे लाळ खुरकत, ज्याला आपण तोंडखुरी व पायखुरी असे म्हणतो. हा रोग दुभागलेल्या खुरांच्या जनावरांना होतो. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, डुकरे यांना होणारा हा अतिशय संसर्गजन्य रोग आहे. आजार माणसांना सुद्धा होऊ शकतो. या रोगाचे जंतू मुख्यत्वे करून 4 प्रकारात विभागले गेलेले आहेत, जसे ए, ओ, सी, आशिया ए, शिवाय इतर अनेक पोट प्रकार आहेत. हा आजार पूर्ण भारतभर आहे. या रोगाचे दुष्परिणाम संकरित जनावरांमध्ये अधिक होतात. आपण बघूया लक्षणे. सुरुवातीस जनावरांना 104 ते 106 फॅरनहाईट पर्यंत ताप येतो. जनावराचे खाणे पिणे बंद होते. जनावराच्या तोंडातून लाळ गळते. तोंड उघडून पाहिल्यास तोंडाच्या अंतस्त्वचेवर, जिभेवर, हिरड्यावर पांढरे फोड आलेले दिसतात. तोंडामधील फोड नंतर फुटून आत जखमा होतात. नखीच्या खुरात जखमा होतात आणि जनावर लंगडते. संकरित जनावरांमध्ये असे फोड आणि जखमा कासेवर दिसून येतात. गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो. शेतकरी बंधूंना आपण आता प्रतिबंधक उपाय बघूया. या रोगाविरुद्ध प्रतिबंधक लस बाजारात उपलब्ध आहे, ती टोचून घ्यावी. उपचार करण्यात झाल्यास या रोगाविरुद्ध तसा खात्रीशीर उपचार नाही, या रोगात उद्भवणाऱ्या दुसऱ्या रोगासाठी प्रतिजैविके वापरावी. 25 ग्रॅम तुरटी 1 लिटर पाण्यामध्ये विरघळून किंवा पोटॅशियम परमँगनेटचे गुलाबी पाणी करून किंवा खाण्याचा सोडा पाण्यात टाकून या पाण्याने जनावराचे तोंड दिवसातून 2 वेळेस धुवावे. त्यानंतर ग्लिसरीन, बोरेक्स, स्टेक्लिन पावडर, होस्टासायक्लिन पावडर मिसळून तोंडावर, जिभेवर चुळावी. मऊ चारा द्यावा. बरेच पशुपालक कोशिंबीर गोळ्या तेलात बुडवून खाण्यात घालतात. खुरामधील जखमांना कपड्यांचा सोडा लावावा. त्याचप्रमाणे जखम कोरडी पडण्यासाठी त्यावर कोळशाची भुकटी टाकावी. विषाणूपासून होणाऱ्या रोगात अजीवनसत्व कमी होत असते, त्यासाठी माशाचे तेल आणि प्रिपॅलिन फोल्ट इंजेक्शन द्यावे. हा रोग संसर्गजन्य असा आहे. या रोगाचे जंतू पाण्यातून, वैरणीतून इतर निरोगी जनावराच्या शरीरात प्रवेश करतात. लाळ खुरकूत झालेली जनावरे स्वतंत्र बांधावीत. यानंतर आपण जनावरांमध्ये म्युकोझोल डिसीज याविषयीची माहिती घेऊया. या रोगाला व्हायरल डायरिया असे सुद्धा म्हणतात. हा संसर्गजन्य रोग आहे. या रोगाचा प्रचार दूषित खाद्य, पाणी, संसर्ग, मलमूत्र या माध्यमातून होतो. हा रोग रवंथ करणाऱ्या जनावरांना होतो. रोगाची लक्षणे 1 ते 3 आठवड्यात दिसतात. ज्या वेळी जनावरांना ताप येतो त्यावेळी त्या रोगाचे जंतू जनावरांच्या रक्तामध्ये आढळतात. त्या रोगाचे विषाणू आतड्यांच्या अंतस्त्वचेवर आणि तोंडामधील अंतस्त्वचेवर जखमा करून तेथेच राहतात. त्यामुळे जनावरांचे तोंड येते, आतड्यांचा दाहा होतो. शेतकरी बंधूंनो यामध्ये लक्षणे. जनावरांना 105 ते 106 फॅरनहाईट ताप येतो. दुभत्या जनावरांचे दूध कमी पडते. जनावरांचे खाणे कमी होते. जनावरे अशक्त होतात. 4 ते 5 दिवसानंतर जनावराला पातळ जुलाब होतात. शेणाला उग्र वास येतो. कधी कधी विष्ठे वाटे पाणी येते किंवा रक्त आणि आतडीच्या मांसाचे तुकडे येतात. जनावराच्या नाकातोंडातून पाणी येते. नाकावर, तोंडामध्ये जखमा दिसतात. डोळ्याची बुबुळे काही वेळी पांढरी होतात. जनावराचे पोट फुगते. गाभण जनावराचा गर्भपात. शेतकरी बंधूंनो यावर उपचार म्हटल्यास या रोगावर खात्रीशीर उपचार नाहीत, तरी सुद्धा बाह्य लक्षणांवर उपचार करावेत, जसे डायरडॉन पावडर, डायरिन पावडर, फुरोवेट गोळ्या यासारखे औषधी द्यावे. तोंडामधील जखमा तुटीच्या पाण्याने धुवाव्या. त्याचप्रमाणे जखमांना तोंडखुरी पायखुरी रोग तोंडामधील जखमांना उपचार करतो त्याप्रमाणे करावा. यामध्ये दुसरा एक रोग म्हणजे ब्लू टंग. हा प्रामुख्याने मेंढ्यामध्ये आढळणारा आजार आहे. तथापि मोठ्या जनावरांना सुद्धा हा रोग आढळतो. या विषाणूचे किमान 16 प्रकार आहेत. यापैकी आपल्या देशात 6 प्रकार आढळतात. या रोगामुळे मेष धंद्यावर परिणाम झालेला आहे. यामध्ये लक्षणे नाकातोंडातून पाणी येते, जिभेवर आणि तोंडामधील अंतत्वचेवर फोड येतात, जीभ व तोंड सुजते, जीभ आणि हिरड्यावर सूज येते, तोंडाला उग्र वास येतो, जिभेवर मोठ्या जखमा होतात आणि त्या गर्द जांभळ्या किंवा निळ्या रंगाच्या दिसतात. जनावरांना वैरण खाता येत नाही आणि पाणी पिता येत नाही. जनावरांना अन्न पाणी मिळणे कठीण होते. जनावर लंगडतात आणि यामध्ये मृत्यूचे प्रमाण 30% पर्यंत असते. यावर प्रतिबंधक उपाय म्हणजे या रोगाची लस परदेशात म्हणजे दक्षिण आफ्रिका उपलब्ध आहे. गाबन मेंढ्रामध्ये ही टोचली असता जन्मणाऱ्या करडामध्ये काही प्रमाणात व्यंग आढळून आले आहे. लसीकरण केल्यानंतर 1 वर्षभर प्रतिकारक शक्ती राहते. अंगावरील गोचिड गोमाशा यांच्यावर उपचार करावा. या रोगावर उपचार नाही तरी सुद्धा ताप इत्यादी रोगासाठी प्रतिजैविक वेसेडिन इंजेक्शन वापरावे. जनावरांना अजीवनसत्व प्रिपॅलेन फोर्ट इंजेक्शन द्यावे. यामध्ये देवी हा रोगही दिसून येतो. हा रोग गाई म्हशी शेळ्या मेंढ्या कुत्रे घोडे कोंबड्या डुकरे उंट आणि माणसालाही होतो. रोगाच्या प्रत्येक जातीच्या विषामध्ये फरक आहे. तथापि रोगाची लक्षणे मात्र सर्वांमध्ये सारखीच आहेत. हा स्पर्शजन्य रोग आहे. दुभत्या जनावरांच्या सडावर झालेला रोग धार काढणाऱ्या माणसालाही होतो आणि त्यांच्या मार्फत फैलतो. या आजारात जनावरांना प्रथम ताप येतो, नंतर कासेवर पाठीमागील जांगेत फोड येतात. प्रथम हे फोड लालसर दिसतात आणि नंतर पांढरे दिसतात. त्या फोडामध्ये पांढरा द्रव असतो. ते फोड फुटतात. ज्या ठिकाणी जखम होऊन खपली धरते कासेवर फोड आल्यास दुभती जनावरे दूध कमी देतात. मेंढ्यामध्ये देवीचा संसर्ग फार मोठ्या प्रमाणात होतो आणि मृत्यूची संख्या अधिक असते. मेंढ्यामध्ये रोगाची सुरुवात 106 ते 108 फॅरनहाइट ताप येऊन होते आणि डोळ्यातून घाण स्त्राव येतो. अंगावर ज्या ठिकाणी लोकर नाही अशा भागात देवीचे फोडे दिसून येतात. मोठ्या प्राण्यामध्ये हा रोग 3 आठवडे असतो तर मेंढ्रामध्ये 4 आठवडे असतो. शेतकरी बंधूंनो प्रतिबंधक उपाय: कोंबड्यांसाठी देवीची लस मिळते ती टोचून घ्यावी. मेंढ्रासाठी देवीची स्वतंत्र लस मिळते ती टोचून घ्यावी. यामध्ये उपचार ज्या ठिकाणी पुरळ आलेले असते त्या ठिकाणी उपचार करावे. डेटॉल सेवलांच्या द्रावणाने कोडे धुवून घ्यावी आणि तुरटीचे पाणी करून खाण्याचा सोडा पाण्यात टाकून त्या पाण्याने फोड जखमा धुवून घ्याव्यात. त्या जखमावर लॅरेक्झिन मलम हिमेक्स मलम और बोरोग्लिसिन लावावे. शेतकरी बंधूंना आपण परत भेटूया पुढच्या पशुधन कार्यक्रमात.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत ती मी नव्हेच या चित्रपटामधलं शारदा यांनी गायलेलं रमेश आणावकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सूरज यांनी.

आणि त्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जिद्द या चित्रपटामधलं. हे गीत आहे राम उगावकर यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

कार्यक्रमातलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक, सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आनंद घेऊया कुमार मंचचा शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ, ज्या अंतर्गत आपण आनंद घेणार आहात सिम्बॉयसिस स्कूल नाशिकच्या विद्यार्थ्यांच्या तबला वादन आणि शास्त्रीय समूह गायनाचा. मार्गदर्शक प्रसाद गोखले, रंजना देशमुख आणि वीणा गोखले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील सायली बोंडगे. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर. कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गुळाचा गणपती या चित्रपटामधलं गीत. हे शब्द आहेत ग.दि. माडगूळकर यांचे आणि या गीताला संगीत दिलं आहे पु.ल. देशपांडे यांनी.

तू न पाय ठेवू रे तू न जपून

सुनको पाहत जजा उठी राहत मागे पुढे पाहत जकोनदा सुनको पाहत जजा उठी राहत मागे पुढे पाहत जकोनदा जकोनदा।

तुझे खुला संग तो जा।

0: अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेसवरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी, संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात निवडुंग ह्या चित्रपटामधलं सुरेश भट यांचं गीत. पद्मजा फेनाणी जोगळेकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: ऐकूयात बहिणाबाई चौधरी यांचं गीत मानिनी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक, तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या. शनिवार दिनांक 27 जून 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं भाऊबीज या चित्रपटामधलं गीत. कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे वसंत कुमार मोहिते यांचं.

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: नाशिक महानगरपालिका पुरस्कृत क्षितिज प्रस्तुत स्वर्गीय सुमनताई कल्लडपूर यांना नाशिककरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी भावसुमनांजली कार्यक्रम. रात्र आहे पौर्णिमेची. गायिका सुविद्या कुलकर्णी, सहगायक मुग्धा कुलकर्णी, अभिषेक नलावडे, क्षितिजा कुलकर्णी, साधुसंगत अनिल धुमाळ, प्रणव हरिदास, शुभांगी भावसार, महेश कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अभिजित शर्मा आणि महेश फुलपगार. निवेदन अमेय रानडे. सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. प्रवेश विनामूल्य.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कृष्णा कल्ले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी. आणि हे गीत ऐकूयात केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 26 किंवा 8380016512 या क्रमांकावर.

0: लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं, सुरेश वाडकर यांच्या आवाजात. ऐकूया मेरा दोस्त मेरा दुश्मन या चित्रपटामधलं हे गीत, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया उदित नारायण आणि अमित कुमार यांनी गायलेलं गीत. महासंग्राम या चित्रपटामधलं हे गीत आहे समीर यांचं, संगीतकार आनंद मिलिंद.

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक, तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून्या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या शनिवार दिनांक 27 जून 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता. ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: SP बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत ऐकूयात. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल आणि हे गीत आहे एक ही भूल या चित्रपटामधलं.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98584500 आणि 98349 52278.

नमस्कार रसिक श्रोत्या, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिलने कहाँ होतो। आज आपण अभिनेता संजीव कुमार, याचं नाव संजीव कुमार कसं झालं आणि त्या हे नाव बनताना आधी किती नावाने त्याने सिनेमात आणि नाटकात कामं केले, हा त्याच्या फिल्मी बार

त्याचे खरे नाव होते हरिहर जरीवाला. या नावानेच त्याने नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. नंतर नशीब आजमावण्यासाठी तो मुंबईत आला आणि नाटकात काम करू लागला. गुजरातमध्ये नावाच्या पुढे भाई लावण्याची पद्धत आहे, त्यामुळे हरिहरचा हरिभाई झाला आणि सर्वजण त्याला हरिभाई जरीवाला या नावाने ओळखू लागले. मुंबईच्या इप्टा या नाट्यसंस्थेसोबत त्याने अनेक नाटके याच नावाने केली, हरिभाई जरीवाला. पण त्याची खरी ओळख आणि त्याची खरी आवड जी होती ती सिनेमात काम करण्याची होती. त्याची इच्छा खूप होती आपण सिनेमात काम करावं. सिनेमामध्ये हरिभाई जरीवाला हे नाव काही चालणार नाही हे त्याला ठाऊक होतं. हे नाव कुठल्या तरी सरकारी बाबूसारखं नाव वाटतं, त्यामुळे त्याने एक सिनेमासाठी आपलं नाव बदलावं असं त्यानं ठरवलं. सिनेमासाठी त्याचा स्ट्रगल चालू होता. त्याला पहिल्यांदा ब्रेक मिळाला 1961 साली हम हिंदुस्थानी या चित्रपटातून. या चित्रपटात त्याची अगदी छोटीशी भूमिका होती. या भूमिकेसाठी त्याने स्वतःचे नाव संजय कुमार असे ठरवले. त्या काळी कुमार हे लावण्याची मोठी फॅशन होती. संजय कुमार हेच नाव का, तर हरिभाई जरीवाला यांच्या आईचे नाव शांती देवी होते आणि त्यांचं आपल्या आईवर प्रचंड प्रेम होतं, त्यामुळे एस हे नाव आपल्यासाठी लकी आहे असं त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांनी एस या नावापासून सुरू होणारं नाव ठरवलं संजय कुमार. पण मित्रांनो, त्यांचं दुर्दैव असं की या सिनेमाच्या क्रेडिट्समध्ये हे नाव आलंच नाही. त्यांची भूमिका इतकी छोटी होती की त्याची दखल इथे घेतलीच गेली नाही. त्यानंतर संजीव कुमार यांनी एका गुजराती चित्रपटात भूमिका केली होती. चित्रपटाचं नाव होतं रमत रमडे राम. तिथे मात्र त्यांच्या क्रेडिटमध्ये त्याचं संजय या नावाची नोंद झाली. त्यानंतर त्यांचा पुढचा चित्रपट होता जॉय मुखर्जी यांचा आओ प्यार करे. या चित्रपटात देखील श्रेया नामावलीमध्ये त्यांचे नाव संजय म्हणूनच आले. परंतु मित्रांनो, यावर्षी एक घटना घडली. राजश्री प्रॉडक्शनचा दोस्ती हा चित्रपट आला आणि प्रचंड हिट झाला. या चित्रपटात संजय खान या अभिनेत्याची एंट्री झाली, त्यामुळे आता बॉलिवूडमध्ये दोन संजय झाले. तेव्हा पुन्हा एकदा हरिभाई जरीवाला यांना आपले नाव बदलावे लागले. याच काळात त्यांची भेट कमाल अमरोही यांच्यासोबत झाली. कमाल अमरोही यांना हरिभाईची अभिनय खूप पसंद होता. त्यांनी त्यांना त्यांच्या नेक्स्ट प्रोजेक्टमध्ये घ्यायचे ठरवले. चित्रपटाचे नाव ठरले शंकर हुसेन. त्यावेळी कमाल अमरोही म्हणाले, तुझे नाव संजय आता कसे चालेल, कारण बॉलिवूडमध्ये आता आणखी एक संजय आला आहे, त्यामुळे तुझे नाव आपण आता बदलूयात. तुझे नाव मी आजपासून गौतम राजवंश असे करतो. हरिभाई त्यावेळी स्ट्रगल करत होता, त्यामुळे त्याला त्याचा स्वतःचा काही चॉईस नव्हता. ते हो म्हणाले. नंतर मात्र कमल अमरोही यांनी या शंकर हुसेन फिल्मऐवजी त्यांच्या जुन्या एका पेंडिंग चित्रपटावर काम सुरू केले होते. चित्रपट होता पाकिजा, त्यामुळे शंकर हुसेन हा चित्रपट मागे पडला. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा सिनेमा नंतर 1977 साली कमल हसन यांनी बनवला. यामध्ये आता संजीव कुमार नव्हता, तर कंवलजीत हा अभिनेता या चित्रपटात होता. कमल अमरोही यांचा प्रोजेक्ट हातातून गेल्यानंतर 1964 साली निशान या पोशाखी चित्रपटात हरिभाई काम करत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते अस्पी राणी. त्यांनी हरिभाई जरीवाला यांचे नामकरण संजीव कुमार केले. अशा पद्धतीने हरिभाई जरीवाला नंतर पहिल्यांदा हरिहर जरीवाला, नंतर हरिभाई जरीवाला, नंतर संजय कुमार, नंतर संजय, मध्येच गौतम राजवंश आणि शेवटी संजीव कुमार असा त्याचा एकंदर प्रवास होता. शेवटी संजीव कुमार हे नाव फायनल झालं. गंमत म्हणजे जर 1965 साली जर शंकर हुसेन हा चित्रपट आला असता तर कदाचित हरिभाई जरीवाला गौतम राजवंश झाले असते. पण तो प्रोजेक्ट त्या काळी बनला नाही आणि हरिभाईचे नाव संजीव कुमार झाले. तर असा होता हरिभाई जरीवाला यांच्या नावाचा वळणं घेत घेत झालेला प्रवास. हा प्रवास तुम्हाला नक्कीच इंटरेस्टिंग वाटला असेल, म्हणून हा किस्सा तुमच्यासोबत मी शेअर केला. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. धन्यवाद. थँक्यू.

बाजार या चित्रपटामधलं जगजीत कौर यांचं गीत आता ऐकणार आहोत पमेला चोप्रा यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आहे खय्याम यांचं.

0: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आनंद घेऊया कुमार मंचचा शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ ज्या अंतर्गत आपण आनंद घेणार आहात सिम्बॉयसिस स्कूल नाशिकच्या विद्यार्थ्यांच्या तबला वादन आणि शास्त्रीय समूह गायनाचा मार्गदर्शक प्रसाद गोखले रंजना देशमुख आणि वीणा गोखले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील सायली बोंडगे कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ विनायक रानडे संकल्पक सूरविश्वास आणि ग्रंथ तुमच्या दारी कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन सुप्रसिद्ध तबला वादक सुजित काळे यांचं तेव्हा नक्की या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या शुक्रवार दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आनंद बक्षी यांचं मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात दूध का कर्ज या चित्रपटामधलं संगीतकार अन्नू मलिक.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: तर या आठवड्याची गोष्ट, आजची गोष्ट आहे सुमारे 2500 वर्षापूर्वीच्या एका महान तत्वज्ञाची. ग्रीस मध्ये जन्मलेले ॲरिस्टॉटल हे जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक मानले जातात. ते प्लेटोचे शिष्य आणि अलेक्झांडर द ग्रेटचे शिक्षक होते. तर्कशास्त्र, विज्ञान, राजकारण आणि नैतिकता या विषयावरील त्यांचे विचार आजही अभ्यासले जातात. परंतु अनेकांना माहीत नसलेली एक गोष्ट म्हणजे ॲरिस्टॉटल यांचे मृत्यूपत्र. इसवीसनापूर्वी 322 मध्ये निधन होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या कुटुंबियांची, मुलांची आणि मालमत्तेची सविस्तर व्यवस्था करून ठेवली होती. त्यांच्या मृत्यूपत्रात अल्पवयीन मुलांच्या संगोपनासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या हिताचे संरक्षण आणि मालमत्तेचे व्यवस्थापन याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. आजच्या भाषेत सांगायचे तर गार्डियन, ट्रस्टी आणि इस्टेट प्लॅनिंग या आधुनिक संकल्पनांची झलक त्या 2500 वर्ष जुन्या दस्तऐवजात दिसून येते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते बरं का, मृत्यूपत्र ही केवळ मालमत्ता वाटपासाठी नसते तर कुटुंबाच्या भविष्यासाठी आखलेली एक कायदेशीर योजना असते. एकबोटे सर, अल्पवयीन मुलांसाठी मृत्यूपत्रात पालक नियुक्त करता येतो का?
1: विश्वास रेडिओच्या देश विदेशातील श्रोत्यांना नमस्कार. होय, अर्थातच जर मुलं अल्पवयीन असतील तर मृत्यूपत्रात त्यांच्या संगोपनासाठी योग्य त्या व्यक्तीचे नाव गार्डियन म्हणून नमूद करता येते. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी मृत्यूपत्रात या बाबीचा अवश्य उल्लेख करावा, जेणेकरून कोणतीही दुर्घटना झाल्यास काळजी योग्य रीतीने घेता येईल.
0: क्या बात आहे. श्रोते हो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385-340-454.

कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं महासती सावित्री या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे कवी प्रदीप यांचं, संगीत दिलं आहे अविनाश व्यास यांनी.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: कुछ करिए नस नस मेरी खोले हाय कुछ करिए।
7: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब कार्यक्रमात मी पत्रकार नाना खरेना आपले स्वागत करतो। श्रोतेहो, आपण आपल्या कार्यक्रमात वेगवेगळे खेळ, वेगवेगळे व्यक्तिमत्व यांना आपण आमंत्रित करत असतो आणि अशातच आज आपण अश्विन पंडित यांना आज आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे। अश्विन पंडित यांना वेस्टर्न इंडिया स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर त्यांना फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया तर्फे बेस्ट COC चा पुरस्कार नुकताच बेंगळुरू इथे प्रदान करण्यात आला, त्यानिमित्त आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। सर नमस्कार।
8: नमस्कार नमस्कार नाना आणि नाशिककरांना नमस्कार।
7: सर, आपल्याला पहिली गोष्ट, आपला जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल आपले अभिनंदन व रेडिओ विश्वास तर्फे आपल्याला शुभेच्छा।
8: थँक्यू सो व्हेरी मच, खूप खूप आभार।
7: आपल्याला जो COCचा पुरस्कार मिळाला त्याबद्दल पहिली आपली प्रतिक्रिया काय होती सर?
8: प्रतिक्रिया म्हणजे काय, आनंद तर खूपच नक्कीच होता। आणि याच वर्षी म्हणजे मी 25 वर्ष विसाला झाली आणि मला COC पहिल्यांदा बनलो तो 1994 जानेवारीच्या रॅलीत, म्हणजे 93 सालापासून थोडक्यात। भरपूर कार्यकाल हा माझा COC म्हणून गेला। माझ्या हाताखालती मी अनेक COC पण तयार केले आणि असेच तयार करता करता ह्या वर्षी जी आपली INRC झाली, म्हणजे 2025 राऊंड जो आपल्या 2026 फेब्रुवारी मध्ये आम्ही जो घेतला खूपच छान राऊंड झाला। त्याच वेळेला अचानक कसं कुठेतरी मला वाटलं होतं की अरे 25 वर्ष विसाल झाली, आपण COC पण घडवले, आता कुठेतरी आपल्याला ही स्वयंसोयी संस्था आहे शेवटी विसा ही। आपण खूप जण सांगतो की आता तुम्ही ही पुढे संस्था चालवा, त्याच्याऐवजी मी एक कल्पना डोक्यात आली आणि ड्रायव्हर्स ब्रीफिंग जी असते आमची नॅशनल लेवलला, ड्रायव्हर्सना आम्ही त्या रॅलीच्या आधी एक सीन देतो रॅलीबद्दलचं आणि त्याच्या आधी एक प्रेस कॉन्फरन्स, तर त्यावेळेला मी कोणालाही न सांगता कोणाला न विचार सांगून टाकले की ही माझी COC म्हणून शेवटची रॅली असेल, त्याच्यानंतर मी COCनीच रॅली करायला लागेल। मी काम 100% करीन पण मुख्य रॅलीचा अधिकारी म्हणून मी नसून कोणाच्या तरी असिस्टंट म्हणून मला काम करायला आता आवडेल। मी खूप वर्ष काम करतोय आणि त्याच वेळेला हा पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद साहजिकच द्विगुणित झाला असं म्हणायला हरकत नाही। अरे आपण रिटायरमेंट पण घेतोय, म्हणजे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड नाही पण साधारण तसंच आपल्याला आपोआप फेडरेशननी दिलं असं म्हणायला हरकत नाही असं झालं।
7: सर, यापूर्वी नाशिकला असे कोणाला पुरस्कार मिळाले त्यांचे नाव आपल्याला सांगता येईल वगैरे?
8: फेडरेशन तर्फे नॅशनल बॉडी जी आमची आहे, फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब्स ऑफ इंडिया, FMCI असं आम्ही म्हणतो त्यांना, त्या संस्थेला, तर त्यांच्यातर्फे हे पुरस्कार प्रकरण मागच्याच वर्षी सुरू झालं, त्याच्या आधी नव्हतं। आणि लकीली मागच्या वर्षी हे नॉमिनेशन पाठवायचे असतात वेगळ्या वेगळ्या संस्था भारतात ज्या आहेत, असंख्य संस्था आहेत अशा विसासारख्या, ती लोक नॉमिनेशन पाठवतात। तर मागच्या वर्षी मी आपले जे CRO म्हणजे जसं आम्ही COCA क्लर्क ऑफ द कोर्स जो इव्हेंटचा मुख्य असतो, तसंच त्याचा उजवा हात असं म्हणायला हरकत नाही तो कम्प्युटर्स रिलेशन ऑफिसर असतो जो कम्प्युटर्सना रिप्रेझेंट करतो, तर ते आपले विसाचे फाउंडर श्रीरंग मच्छे म्हणजे आम्ही त्यांना प्रेमानी पांडुकाका म्हणतो, तर त्यांना मागच्या वर्षी CROचा पुरस्कार हा चेन्नईमध्ये मिळाला होता। सो विसाने 2 वर्ष सातत्याने हे नामांकन दिलं आणि 2 वर्ष सातत्याने विसाला तो तो आनंद साजरा करता आला असं म्हणायला हरकत नाही.
9: सर, आपण जो हा पुरस्कार मिळाला, हा पुरस्कार आपण कोणाला समर्पित करू इच्छित आहात?
8: मी शिकलो ना रॅलिंग. खरं म्हणजे माझा रॅलिंगशी तसा मोटर स्पोर्टशी फारसा संबंध नव्हता. मी एक सिव्हिल इंजिनियर आहे आणि चांगलं कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टिंग करतो इंडस्ट्रीचं. पण मी शिकलो जे आहेत ते 100% दादा स्वादी, म्हणजे आनंद स्वादी जे आता नाही आहेत ह्या जगात. दादा स्वादी जे नाना चौकात किंवा मासा महाराष्ट्र ऑटोमोटिव्ह स्पोर्ट्स असोसिएशन यांच्याकडे उत्साह होते, तर त्यांच्याकडे शिकलो. आणि त्याच्यानंतर मला खूप जवळून काम करण्याचा संबंध आला तो नझीर हुसेन, म्हणजे जे हिमालयन रॅली असोसिएशनचे संस्थापक आहेत ते. दोन्ही ह्या दोघी व्यक्ती आपल्याकडे आता ह्या जगात त्यांच्या वयामुळे ते नाही आहेत. पण मला विचारलं तर हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला पहिल्यांदा आभार मला असे वाटले ते दादा स्वादी आणि नझीर हुसेन.
9: सर, आपण जी विसा रॅली वगैरे आयोजित करत असतो त्याची सुरुवात आपली कशी झालेली होती त्याचं थोडक्यात सांगता येईल का आपल्याला?
8: 2000 साली जसं मी विचार करतो तसेच आमचे कॉमन प्लॅटफॉर्म मध्ये मी आहे, किंवा पांडुकाका आहेत, दिनेश शुक्ला आहे, श्रेयस यंदे आहे, मनोज जोशी आहे, स्वाती पंडित आहे आणि अशी असंख्य नावे. या सगळ्यांनी वाटलं होतं की आपण एक संस्था स्थापन करून नॅशनल लेवलला जास्त फोर व्हीलर याच्यावरती आपण काम करावं आणि ती संस्था 2000 साली आम्ही स्थापन केली. आणि आनंद वाटेल सांगायला की कुठलंही राजकारण, कुठलंही भांडण, कुठलंही संडे न होता 25 वर्ष सातत्याने ही संस्था आज चालू आहे.
9: आपण ज्या रॅली आयोजित करतो तेव्हा माझ्यामध्ये 2-व्हीलर पण असतात, 4-व्हीलर पण असतात. 2-व्हीलरच्या कशा असतात त्याचं काही थोडक्यात सांगता येईल आपल्याला?
8: आम्ही 2-व्हीलरमध्ये एकदाच स्पर्धात्मक म्हणजे कॉम्पिटेटिव्ह सेक्शनमध्ये रॅली घेतली. माझ्या मते 2008 रॅली घेतली आणि मेजरली हाय स्पीड इव्हेंट हे 4-व्हीलरचेच घेतले. 2-व्हीलरची TAC रॅली जी आपण नाशिककरांकरता घेतो ज्याच्यात स्पीड हा क्रायटेरिया कमी असतो पण नॅव्हिगेशन हा क्रायटेरिया खूप जास्त असतो,
9: एन्जॉय
8: रॅलीज मात्र आम्ही घेतो. आम्हाला 2-व्हीलरच्या बाबतीत असं काय मला वाटतं की अरे खूप रिस्क फॅक्टर हाय आहे, त्यामुळे थोडस विसा तज्ञ थोडं लांब राहिले. प्लस आपल्याकडे बाकीच्या 2 संस्था आहेत की जे 2-व्हीलरवरती जास्त काम करतात, सो आम्ही त्यांना जाऊन मदत करतो की चला आम्ही तुमच्या वतीने काम करतो, असं ते 4-व्हीलरच्या बाबतीत आम्हाला मदत करतात.
9: तर मोटर स्पर्धा, जी मोटर स्पोर्ट्स स्पर्धा आहे ती यशस्वी आयोजित करताना आपल्याला कोणती आव्हानं असतात? कारण ही एक रेस म्हटली एक अवघड असतं, टफ असतं, त्याच्यात आपल्याला असंख्य आव्हानं असतात, त्यांना सामोरे जावं लागतं, ते कशा प्रकारे आपण सांगू शकाल?
8: नाशिक मध्ये करताना ना थोडासा आम्हाला आव्हानात्मक वाटतं ते प्रायोजक मिळवणं, थोडस आव्हानात्मक. पण दुसरा एक आनंद असा आहे की नाशिकची आमची विसाची टीम जी नाही म्हणता आज 7-8 हजार लोक तर खूप कनेक्टेड आहेत आपल्याशी. म्हणजे जो अभाव बाकीच्या संस्थांना जाणवतो की अरे काम करायला माणसं नाहीत, तोच आमचा खूप स्ट्रॉंग पॉइंट आहे. जसं मी आता म्हणलं की आमच्याकडे राजकारण, भांडण, दंडे असं काही नाही, सगळे म्हणजे तो क्राऊड कंट्रोल मार्शल टू COC हे सगळे एकाच लेवलनी काम करतात, एकाच उद्देशाने काम करतात आणि आमच्याकडे तो खूप स्ट्रॉंग पॉइंट आहे. आणि तो स्ट्रॉंग पॉइंट असल्यामुळे बरीचशी आव्हानं ही आपोआपच फेस ते लोक करतात आणि ती संपलेली असतात. आता अख्ख्या भारतात विसा ही एकमेव संस्था आहे जी 25 वर्ष टारमॅक वरती रॅली घेतो, बाकी सगळे ग्रॅव्हल वरती रॅली घेतात, म्हणजे थोडक्यात प्रायव्हेट लँड वरती रॅली घेतात की त्यांना क्राऊड कंट्रोल, लोकांना थांबवणं हा प्रकार होत नाही. आणि जो आपल्याकडे आपली माणसं किंवा आपण ज्या गावांमध्ये ही राष्ट्रीय लेवलची हाय स्पीड स्पर्धा घेतो त्या गावकऱ्यांचं म्हणणं असतं की अरे तुम्ही दरवर्षी घ्यावरत असतात, याच्यावर का छान अनुभव नाही? आणि ते गावकरी इतकी मदत करतात, म्हणजे आमच्या माणसांनी डबा नेला तर यावर्षीच्या रेलला त्यांना झापून काढण्यात आलं की तुम्ही आमच्या गावात येऊन डबे कसे काढताय. आमच्याकडे जेवायचं डबे बाजूला ठेवा, जेवण आम्ही घालणार तुम्हाला करायला आणि आमच्या बरोबर जेवायचं. आणि ते हे अगत्य कुठे मिळत नाही, म्हणजे खरंच मिळत नाही, शहरात मिळत नाही पण ते गावांमध्ये मिळतं आम्हाला.
9: तर आपण इतकी वर्षाचा अनुभव घेतला, हा अनुभव घेत असताना कधी घात अपघात कधी दुखापत वगैरे अशा काही गोष्टी आपल्याला दिसून आल्या असं काही सांगता येईल आपल्याला?
8: हो हो, सामोरं जावं लागलं. अनफॉर्च्युनेटली विसानी एक पहिली ट्रॅक मुंबईची जी होती ती रेक्लेमेशन म्हणजे लीलावती हॉस्पिटलचं जे बँड्रा रेक्लेमेशन तिथे घेतली आणि अनफॉर्च्युनेटली तिथे एक अपघात झाला. त्याच्यात त्या रायडरचा, टू व्हीलरच्या रायडरचा दुर्दैवाने मृत्यू पण झाला. पण असं म्हणता येईल की ते स्पर्धामध्ये नसताना झालेला गोंधळ होता पण तो फेस करायला लागला. म्हणजे मी रात्रभर पोलीस स्टेशनला बसून होतो आणि पोलिसांनी माहिती होतं की हे स्पर्धेत नाही झालंय, स्पर्धेनंतर झालंय. पण शेवटी तो कॉम्पिटिटर होता, स्पर्धात्मक स्पर्धेशी रिलेटेड होता आणि त्या स्पर्धेमध्ये माझ्याकडे म्हणजे अतिशय हाय लेवलचे सेलिब्रिटी आले होते भाग घ्यायला, इन्क्लुडिंग सचिन तेंडुलकर, जॅकी श्रॉफ. बापरे, खूप प्रेशर होतं आमच्यावरती पण झालं ते, आम्ही ते निभावून नेलं. आमची चूक नाही, हे झालं माहिती आहे, काही केस वगैरे झाली नाही पण झाली ती गडबडही. अपघात होत असतात, शेवटी मोटर स्पोर्ट हा ना ऍडव्हेंचर स्पोर्ट आहे, हा काही त्याच्यात ही सगळी तयारी असते. त्यामुळे आमच्याकडे ट्रेनिंग आणि त्यामागची तयारी आणि त्यामागचं तो ऑफिशियल हे अतिशय डेडिकेटेड असतं आणि त्याच्यात आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही. म्हणजे एक काळ असा होता की नाशिकमध्ये ट्रॉमा ऍम्ब्युलन्सेस कमी होते आणि आपण त्यावेळेला 3-4 ऐवजी 4-4 स्पेशल स्टेज रॅली घेत होतो. तर मी ऍम्ब्युलन्सेस आणि त्याला लागणारे पॅरामेडिक्स हे मुंबईहून मागवून आपण रॅली घेतलेली, पण तिथे कॉम्प्रोमाइज नाही केला आम्ही कधी. आत्ताही आपल्याकडे एक एक्स्टिक्युशन व्हेकल नावाचा एक प्रकार असतो, म्हणजे एखाद्या गाडीला अपघात झाला आणि ड्रायव्हर नॅव्हिगेटरला काढताच येत नसेल तर ती गाडी कट करण्याकरता एक वेगळं व्हेकल असतं. त्या दोन गाड्या आपण चेन्नईहून इथे मागवतो विथ ऑफिशियल आणि परत जातात त्या, जिथे आपण कुठे पैशांचा, वेळेचा, माणसांचा, इक्विपमेंटचा कुठलाही अभाव आपण हे कॉम्प्रोमाइज करत नाही, आपण ते करतो.
9: तर आपण जर बघतात की आपण ग्रामीण भागात या स्पर्धा म्हणजे आपल्याला तिकडेच घ्यावं लागतात, कारण रस्ते मिळतात, कॉर्नर आपल्याला जो एक थरार पाहायला मिळतो. मग अशा वेळेस ग्रामीण भागातल्या लोकांची कशी साथ मिळते, का जिथं त्यांनी थांबायला पाहिजे तिथंच थांबायला हवं, कुठे त्यांना अंगावर गाडी यायला नको, त्यापासून त्यांना दूर ठेवलं पाहिजे, या अशा गोष्टी करताना आपल्याला किती मेहनत घ्यावी लागते, कसा प्रयत्न करावा लागतो?
8: भरपूर मेहनतीचं काम आहे, कारण ही स्पर्धा तसं म्हटलं तर फार पॉप्युलर नाही. म्हणजे क्रिकेट कसं खेळायचं आहे आपल्या भारतात कोणालाही शिकवायची गरज नाही.
9: बरोबर,
8: ते इतकं पॉप्युलर आहे, आपल्या रक्तात भिनलेलं आहे क्रिकेट. आपण अगदी सहज बॅट बॉल आणतो लहान मुलाला, अगदी तो 3 वर्षाचा असेल तरी आणि त्याला आपण क्रिकेट खेळायला सुरुवात करतो. पण मोटर स्पोर्ट हा तेवढा सोपा नाही, तो एकतर अतिशय अवघड स्पोर्ट आहे, थरारक आहे, ऍडव्हेंचर मध्ये मोडतो आणि महाग पण आहे. पण ह्या गावकऱ्यांना त्याकरता आमचं साधारण रॅलीची तारीख ठरली की त्याच्या आधी 100 दिवसापासून त्या गावांमध्ये चर्चा सुरू होते. त्यांच्याकडे आमची लोक जाऊन लायझनिंग करतात, त्यांना समजून सांगतात की स्पीड म्हणजे काय, कुठे राहा उभे, काय बघायला मिळेल. तुम्हाला मेडिकल अडचण आली तर आम्ही रॅली थांबून आमच्या ऍम्ब्युलन्समधनं तुमची मेडिकल अडचण आम्ही अटेंड करू. आणि ते गावकऱ्यांना समजून सांगितल्यानंतर पोलीस पाटील असतो, सरपंच असतो आणि गावकरी असतात, त्याची आम्ही एक रेग्युलर प्रत्येक गावात आणि आसपासच्या गावात, नुसतं तिथून रॅली जाते तिथून नाही पण आसपासची गावं पाडे इथे जाऊन भेटतो, बोलतो. आमचे सगळे ऑफिशियल जातात ते बोलतात आणि त्यांना समजून सांगतात. आणि काही ठिकाणी असं झालंय की आपण इथून रॅली नको न्यायला, हे खूप टाईट गाव आहे. आम्ही मागच्याच वर्षी सांगतो करोली नावाचं एक गाव आहे जव्हारच्या भागात, पालघर जिल्ह्यामध्ये येतं ते. त्या माणसांनी सांगितलं तुम्हाला प्रॉब्लेम काय, तुम्ही इथून रॅली घेऊन जा, आम्ही सांगतो माणूस सोडा कोंबडीचं पिल्लू देखील येणार नाही. अहो त्या माणसांनी ते गाव काय सजवून ठेवलं होतं रॅलीला, म्हणजे आम्ही तिथे 6 माणसं टाकली क्राऊड कंट्रोलला, ते 6 जण खुर्च्यांवरती बसून होते. गावकरी म्हणा तुम्ही पण रॅली बघा, काही आमचा माणूस येणार नाही, फार सुंदर. आणि नॅशनल लेवलचे स्पर्धक आम्हाला म्हणतात की हे कसं मॅनेज होतं, फक्त विचारतच, बाकी कुठेच भारतात बघायला मिळत नाही. तुम्ही कसं मॅनेज करता हे खरं कसं माहिती आमचे जे ऑफिशियल्स आहेत त्यांचं आहे खूप छान नातं ते मेंटेन करतात. आम्ही त्या शाळांमध्ये ज्या शाळा रस्त्यात आहेत त्या शाळांकरता काहीतरी स्पोर्ट्स किट देतो किंवा पाडे असतील त्यांना खेळायला कॅरम बोर्ड म्हणा क्रिकेट म्हणा बास्केटबॉल म्हणा किंवा व्हॉलीबॉल म्हणा फुटबॉल म्हणा असे वेगळे वेगळे टीम बिल्डिंगचे स्पोर्ट्स देतो म्हणजे त्यांना एकत्रपणे काम करता येईल किंवा खेळता येईल याचा एक अनुभव हल्लीच्या सोशल मीडियाच्या जमान्यात तो एक अनुभव फार महत्वाचा असतो. त्यामुळे गावकरी खूप कनेक्टेड आहेत आमच्याशी खूपच जास्त.
9: तर आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक ड्रायव्हर्स आणि उच्चस्तरीय खेळाडूच म्हणू आपण त्यांना की ते बंगलोर नंतर तामिळनाडू वगैरे देशाच्या अनेक भागातून येत असतात त्यांचं राहण्याची जी व्यवस्था असती त्यांना जी सर्व व्यवस्था आपण केलेली असती ती कशा प्रकारची असती आणि ते करत असताना आपली तारेवरची कसरत कशी होती.
8: तर एक तर मग ह्या स्पर्धांची लोक येतात त्यांचं

0: राहणं वगैरे आम्ही नाही करत, ते स्वतः करतात ते. पण स्पर्धेत भाग घेतल्यापासून त्यांची गाडी आमच्या ताब्यात असते, म्हणजे त्याला आम्ही पार्क फर्मे म्हणतो. त्यांची गाडीची सर्व्हिस ही फक्त एकाच ठिकाणी ते करू शकतात, म्हणजे स्पर्धा सुरू झाल्यापासून साधं पेट्रोल देखील ते नॉर्मल पेट्रोल पंपावरती भरू शकत नाहीत, ते आमच्या नजरेखालतीच भरायला लागतात. मग ते त्याला म्हणतो आम्ही सर्व्हिस पार्क. त्या सर्व्हिस पार्कला मात्र या मुलांची त्या मेकॅनिक्सची ही खाण्याची सोय असते छान, वॉशरूम्स असतात, त्यांना टेंट दिलेले असतात. आणि आपल्या रॅलीचं नावच इतके वर्ष आपण रॅली ऑफ महाराष्ट्र म्हणतो. आम्ही काय करतो त्यामुळे ह्या सगळ्यांना 100% महाराष्ट्रीयन फूड खायला घालतो. त्याच्यात आम्ही बॅलन्स सांभाळतो की हाय प्रोटीन कंटेंट आहे थोडस, पण आपलं डेसर्ट, आपले उकडीचे मोदक, पुरणपोळी, हे आपली आपलं खाद्य
1: आहे.
0: बिरड्यांची उसळ, त्याच्यात प्रोटीन पण आलं, हे सगळे प्रकार देतो. त्यामुळे ते खूप खुश असतात आपल्यावर. म्हणजे आपल्याकडे अगदी साध्यातल्या साधं पक्वांना म्हणतो आपण सुधारस, पण एका रेलला आम्ही सुधारस ठेवलं तर ते कम्प्युटर्स वाटी वाटी प्यायले. आम्हाला म्हटलं आहे फार साधं डेसर्ट आहे, म्हणजे इतना अच्छा डेसर्ट आम्ही कधी खाया ही नाही, म्हणून ते एकदम खुश झाले. खूप छान ट्रीट करतो आपण त्यांना, खूप खुश असतात. आणि आपल्याकडे जी ट्रीटमेंट आहे तशी त्यांना बाहेर नाही मिळत. त्यांना टिपिकल ते ज्या ठिकाणी ते आहे तेच तेच खाणं असतं. अर्थात हे सगळं आपण करतो याच करता व्हिसा ला लकीली आतापर्यंत बेस्ट रॅली इन दी कंट्री असं 3 वेळा अवॉर्ड मिळालेलं आहे. एक अवॉर्ड तर माननीय सुनील दत्तजी जेव्हा ते कॅबिनेट मिनिस्टर होते त्यांच्या हस्ते मी स्वीकारलेलं आहे, त्यामुळे ते अप्रिसिएशन पण आपल्याला तेवढंच मिळालंय. आणि अप्रिसिएशन मिळाल्यानंतर जरा नेहमीप्रमाणे आपण आणखीन उत्साह वाढतो, आणखीन जोमाने काम करतो, आणखीन काहीतरी नवीन ऍड करतो, तेव्हा खुश असतात.
1: बर सर, आतापर्यंतची आपली संस्मरणीय स्पर्धा कोणती, कधी आपल्या लक्षात येईल, कधी मला कायमची लक्षात राहणारी अशी?
0: आय थिंक सगळ्यात लक्षात राहणारी स्पर्धा म्हणजे ते 2006 असेल, त्याच्यात जेवढ्या अडचणी मला फेस करायला लागल्या आणि त्याच्यात सगळ्या अडचणींवरती मात करून ती स्पर्धा खूप सक्सेसफुल झाली, ती आय थिंक 2006 रॅली ऑफ महाराष्ट्र असेल.
1: आता आपले पुढचे उद्दिष्ट काय असणार आहे?
0: हे कार्य चालूच राहील भैया, कार्य चालू ठेवायचंच आहे. आम्ही नवीन नवीन टीम तयार करण्याच्या मागे आहोत.
1: तर
0: ऍक्च्युली आम्हाला असं हवंय की आमच्या समोर ही संस्था छान चालावी. आहेत लोक तयार आहेत, येत आहेत, जॉईन होत आहेत, करतायत प्रयत्न.
1: आपण ही पिढी तयार केली का जी पुढे आपलं वारसा पुढे चालू?
0: एक तयार केली, त्याच्या पुढची चालू आहे. काय झालंय आपल्याकडे काही मुलं तर अगदी शाळेत असल्यापासून जॉईन झाले मार्शल म्हणून आणि आज ते सिनियर ऑफिशियल म्हणून काम करतात, पण कामानिमित्त किंवा त्यांचा व्यवसाय नोकरी याच्याकरता बरेचसे जे तयार झालेली पिढी आहे ती नाशिकमध्ये नाही आहे, काही पुण्याला आहेत, काही सिंगापूरला आहेत, मलेशियाला आहेत, मुंबईत आहेत. पण ते बिचारे सगळे त्या रॅलीच्या आधी कामाला येतात, 8-8 दिवस सुट्ट्या टाकतात आणि कामं करतात. काही नाशिकची मुलं आहेत जे आता नवीन नावं घ्यायची झाली तर पांडुकांचा मुलगा कौस्तुभ आहे, सूरज कुटे आहे, अनिश नायर आहे, भूपेंद्र सिंग आहे, अंकित गज्जर आहे, हर्षल कडबाने, ही सगळी मुलं हळूहळू तयार होत आहेत. आणि ते स्वतः स्पर्धक असल्यामुळे त्यांना स्पर्धेच्या दोन्ही बाजू माहिती आहेत, ऑर्गनायझरची पण माहिती आहे आणि स्पर्धकाची पण माहिती आहे, त्यामुळे नॅचरली ऑर्गनायझेशन छान होतं. आम्ही जे आता मी फाउंडर सांगितलं, आम्ही सगळे हे एकेकाळी रॅलीत भाग घेणारी माणसं आहोत, त्यामुळे आम्हाला स्पर्धकाला काय लागतंय माहिती असल्यामुळे ऑर्गनायझर बघून ते प्रोव्हाइड करणं हे जास्त सोपं होतं आणि ते त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचतं, ते तक्रारी कमी येतात. त्यामुळे
1: यंदाच्या वर्षाचं टाइमटेबल कसं आहे?
0: यंदाच्या वर्षाचं टाइमटेबल फारसं छान नाही आहे आमचं, कारण आपल्याकडे तुम्ही जाणताच ह्या वर्षापासून कुंभमेळ्याची जोरात तयारी आहे. तर त्या कुंभमेळ्याच्या ह्याच्यात आम्हाला रस्ते बंद करणं आणि हे अवघड जातं, पण तरी आम्ही पालघर जिल्ह्यात प्रयत्न चालू आहे की तिथून स्टार्ट पॉईंट तिथे कुठे मिळालं तर आम्ही एखाद्याची रॅली फक्त ह्या वर्षाकरता पालघर जिल्ह्यात शिफ्ट करून नाशिककरांच्या जवळ असेल ती, पण स्टार्ट आणि फिनिश बहुतेक त्या भागात करावं लागेल असं वाटतंय. त्याच्याकरता चालू आहे आमचे शोधाशोधी, त्याला खूप स्ट्रिंजंट कंडिशन्स आहेत. सर्व्हिस पार्क कसा असेल पाय, एचकी कसं असेल पाय, तर ते जरा त्याच्यावरती काम करणं चालू आहे. आणि कुंभमेळ्यामुळे आम्हाला इनफॅक्ट विसा या वेळेला सरकारला सांगितलं आम्ही सगळ्या संस्थांना आमच्या कलेक्टरेट असो किंवा कमिशनरेट असो एसटी असो किंवा सीपी असो त्यांच्या ऑफिसमधून आम्ही सांगितलं की तुम्हाला कुठलीही गरज लागली तर सांगा विसाचे सगळे स्वयंसेवक फुकट काम करायला तयार आहेत आणि ज्यांना ट्रॅफिक मॅनेजमेंट गर्दी मॅनेजमेंट आणि कम्युनिकेशन हे तिन्ही चांगलं माहिती कारण सगळेजण आयदर नोकरीवाले आहेत किंवा धंदेवाले आहेत वेळ द्यायला आम्ही तयार होत त्याच्याकरता असंही सांगितलेलं आहे.
1: तर
0: टीएसी रॅली मात्र होईल आता एवढ्यात एक दीड दोन महिन्यात टीएसी रॅली मात्र नक्की होईल जी नाशिकची आहे त्याला फार काही लागत नाही आपल्याला रस्ते बंद वगैरे करायला लागत नाही तेव्हा ती नक्की होईल.
1: सर विसाच्या माध्यमातून नाशिकचे नाव पूर्ण देशात जगात होत आहे याबद्दल काय सांगता.
0: काम तर आपण भरपूर केलं आणि अतिशय चांगली संस्था म्हणून आपल्याकडे अख्ख्या देशातले मोटरस्पोर्ट ट्रेनी नक्की बघतात. लकीली आपल्याकडे कुठलाही प्रायोजक आतापर्यंत कुठलाही वाद न घालता टिकून आहेत सगळे सुद्धा जोडला गेला की तो असतो ते एक विसाचं चांगलं आहे. आपले काही वेंडर्स म्हणजे आपण जे म्हणतो ना की जे आपल्याकरता काही वेंडर्स हे 25 वर्ष आपल्याकडे तेच आहेत. सो आपल्याकडे खूप छान दृष्टीने बघितलं जातं आणि आम्ही ते चांगलंच ठेवण्याचा प्रयत्न आज सगळ्यात करतोय. भांडण तंटे करायचे नाहीत जे असेल ते डिस्कस करायचं आणि मुद्दा सॉर्ट करायचं माणसाशी भांडायचं नाही मुद्द्यावरती वाद झाला तरी चालेल.
1: बरोबर सर आपलं कार्य असंच चालू ठेवा आणि आणखी पुढचे पुरस्कार आपल्याला मिळत आणि नाशिकचं नाव असंच उंच राहोत अशी आज आपण शुभेच्छा व्यक्त करूया तुम्हाला जो पुरस्कार.
0: थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच रेडिओ विश्वास तुम्ही खूप छान कार्यक्रम करता. तुम्ही तिसरा चौथा इंटरव्ह्यू दिलाय आणि फार छान ऐकायला मिळतं आम्हाला खूप छान. थँक्यू व्हेरी मच.
1: चला तर श्रोतेव ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 FM तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत अंजन आणि प्रकाश मेहरा यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. मोहब्बत का दुश्मन या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: बाल गोपाळन करता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा। सादरकर्त्या सुमती पवार। प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं। ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल। आणि हे गीत ऐकूया इन्साफ की पुकार या चित्रपटामधलं।

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत, धरम करम या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे मजरूह सुलतानपुरी यांचं. ऐकूया मुकेश यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत आहे राहुल देवबर्मन यांचं.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरच गीत ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांचं, आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं. या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं. आणि हे गीत ऐकूयात मिल गई मंजिल मुझे या चित्रपटामधलं.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02-253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात इंदिवर यांचं गीत एक चिठ्ठी प्यार भरी या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे वर्मा मलिक यांनी.

0: सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आनंद घेऊया कुमार मंचचा शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ ज्या अंतर्गत आपण आनंद घेणार आहात सिम्बॉयसिस स्कूल नाशिकच्या विद्यार्थ्यांच्या तबला वादन आणि शास्त्रीय समूह गायनाचा मार्गदर्शक प्रसाद गोखले रंजना देशमुख आणि वीणा गोखले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील सायली बोंडगे कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ विनायक रानडे संकल्पक सूरविश्वास आणि ग्रंथ तुमच्या दारी कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन सुप्रसिद्ध तबला वादक सुजित काळे यांचं तेव्हा नक्की या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या शुक्रवार दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक
1: ऐकूया अनवर सागर यांची गीतरचना अनुराधा पौडवाल कुमार सानू आणि साधना सरगम यांच्या आवाजात संगीतकार नदीम श्रवण

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक।
2: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणा तुमचा आवाज. मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते. चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण भेट देत आहोत तैवान देशातील तैपाई या शहराला. मंडळी, तैपाई तैवान येथे असलेला चांग कायशेक मेमोरियल हॉल हा तैवानमधील सर्वात प्रसिद्ध राष्ट्रीय स्मारकांपैकी एक आहे, ज्याबद्दल आपण जाणून घेत प्रथम भ्रमंती करणार आहोत. हा मेमोरियल हॉल माजी राष्ट्राध्यक्ष चांग कायशेक यांच्या स्मरणार्थ बांधला असून पर्यटन, संस्कृती आणि राजकीय इतिहासाचे महत्त्वाचे केंद्र आहे. आपल्या लक्षात असेल की मागील भागात आपण चांग यांच्याविषयी अनेक गोष्टी जाणून घेतल्या. आता आपण त्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या भव्य वास्तूमध्ये प्रवेश करूया. या वास्तूची वैशिष्ट्य काय आहेत? तर ह्याची उंची 76 मीटर आहे. आर्किटेक्ट यांग चो चेंग यांनी ही वास्तू बांधली आहे आणि हे बांधण्यासाठी पांढरं काँक्रीट आणि संगमरवर यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात आलेला आहे. याची या डिझाईनची वैशिष्ट्य काय आहेत? तर डोळ्यात भरणारा निळा अष्टकोनी घुमट आणि चिनी संस्कृतीतील शुभ अंक 8 याचं प्रतीक मानला जातो. याला चढायला दोन बाजूला 2 जिने आहेत. प्रचंड मोठे असे जिने आहेत. ते संगमरवरी आहेत आणि त्याला 89 पायऱ्या आहेत. 89 हा आकडा का आहे? तर चांग यांच्या मृत्यूसमयीचे वय 89 असे होते. हा हॉल 1980 पूर्ण बांधून झाला होता. आता याची रचना कशी आहे? तर याला 2 मजले आहेत. खालच्या मजल्यावर संग्रहालय आहे, अतिशय सुंदर असं वस्तू संग्रहालय आहे आणि लायब्ररी ग्रंथालयसुद्धा आहे. दुसऱ्या मजल्यावर चांग कायशेक यांचा मोठा बसलेला पुतळा आहे. आता ह्याविषयी आणखी मोठी माहिती आपण जाणून घेताना एक लक्षात येतं की 1975 चांग यांचे निधन झाले आणि त्यांच्या निधनानंतर या स्मारकाची योजना आखली गेली. ह्या वास्तूचे भूमिपूजन कधी झाले? तर 31 ऑक्टोबर 1976 जेव्हा चांग यांचा 90वा वाढदिवस होता. 5 एप्रिल 1980 या वास्तूचे उद्घाटन झाले आणि ते भव्य प्रमाणात झाले. आता मंडळी, आधी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात पहिला लक्षात येतो तो या वास्तूचा भल्ला मोठा परिसर. तर या परिसराचे क्षेत्रफळ किती आहे? तर 2,40,000 स्क्वेअर मीटर. आणि या पूर्ण वास्तूला आतमध्ये जायला 3 मोठी प्रवेशद्वारे आहेत, एखाद्या प्रवेशद्वारातून आपण आत शिरू शकतो. आता ही वास्तू जेव्हा तयार होत होती तेव्हा 3 महत्त्वाच्या राजकीय घटना घडल्या. त्यामध्ये एक असं की वाईल्ड लिली विद्यार्थी आंदोलन झाले. म्हणजे हेही लक्षात येतं की तैवानमध्येही काही आंदोलनं सतत चालू होती. आणि कशासाठी? तर तैवानला लोकशाही हवी होती, त्यामुळे लोकशाहीकडे नेणारे अनेक टप्प्यात एक विद्यार्थी आंदोलन झाले होते. त्याला वाईल्ड लिली विद्यार्थी आंदोलन असे म्हणतात. तसेच 1996 तैवानची पहिली थेट राष्ट्रपती निवडणूक झाली होती आणि 2007 या चौकाचे नाव बदलून लिबर्टी स्क्वेअर करण्यात आले. हे सांगण्याचा उद्देश असा आहे की इथेही नावावरनं काही ना काही वादावादी होत असतात किंवा आंदोलनं घडत असतात. असो, तर स्मारकाचे नाव आणि त्याचा अर्थ आजही तैवानमध्ये राजकीय चर्चेचा विषय आहे हे आपल्याला सांगण्याचा उद्देश आहे. आता इथे अलीकडे काय घडामोडी झालेल्या आहेत? तर
2017-18 या 2 वर्षात स्मारकाला मानवाधिकार शिक्षण केंद्रात रूपांतर करण्याबद्दल चर्चा झालेली आहे. तरी काही विरोधकांनी 2018 पुतळ्यांवर रंग फेकून आपला निषेध नोंदवला आहे. त्याच्यानंतर हुकुमशाही विरुद्ध पुन्हा एकदा प्रदर्शनांचे आयोजन झाले. ते झाले 2019 आणि एक गोष्ट माझ्या वाचनात आली किंवा मला गाईडनेही सांगितली की इथे सैनिकी गार्ड बदलण्याचा मोठ्या प्रमाणावर समारंभ होत असे. तर यामधून काही विरोधकांना वाटलं की हे व्यक्तिपूजा करण्यासारखं आहे, म्हणून व्यक्तिपूजेला आळा घालण्यासाठी 2024 हे जे सैनिक गार्ड बदलण्याचा मोठा कार्यक्रम किंवा समारंभ होत असे त्याच्यावर बंदी घालण्यात आली. तर या वास्तूमध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारे काही विरोधक मोठ्या प्रमाणात आंदोलन करत असतात किंवा छोट्या मोठ्या घडामोडी घडत असतात हे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. असो, आता ह्या वास्तूमध्ये आपल्याला कसं जाता येतं, तर डायरेक्ट टॅक्सी करूनही जाता येतं किंवा MRT स्टेशनने आपल्याला सहज पोहोचता येतं. आता इथेही MRT स्टेशन म्हणतात हे वाचून किंवा ऐकूनही मला थोडीशी गंमत वाटली, कारण सिंगापूरला MRT स्टेशन आहे, त्याच्यानंतर म्हणजे रेल्वे स्टेशनला MRT स्टेशन असं म्हटलं जातं, तसंच तैवानमध्येही हे म्हटलं जातं. तर आम्ही इथे पोचलो ते डायरेक्ट टॅक्सी करून, तेव्हा टॅक्सीचे तैवानमधले टॅक्सीचे रेट काही फार नाही आहेत, किमती वाजवी आहेत. तर आम्ही टॅक्सी केली आणि सरळ तिथे पोचलो, कारण तैवान छोटंसं आहे. तेव्हा भर दुपार होती, सूर्य तळपत होता आणि ही प्रचंड वास्तू आणि आजूबाजूची हिरवीगार वनराई बघून खरंच चकित होण्याची वेळ आली. इतका प्रचंड परिसर पण अतिशय सुंदर व्यवस्था ठेवण्यात आली आहे आणि मला असं वाटलं की अशी वेगळ्या प्रकारची वास्तू मी पहिल्यांदाच बघत आहे. पण गंमत अशी झाली की भर उन्हाचा तडाखा इतका होता की तो वाचवण्यासाठी मी समोर दिसणाऱ्या 89 भरभर चढून गेले एका दमात. हे आठवून आताही हसू येतं. बघा, तुम्ही कधी प्रत्यक्ष गेलात तर हीच युक्ती आजमावून पाहू शकता. आतमध्ये मधोमध असलेला चांग यांचा आसनस्थ भव्य पुतळा खरोखर लक्षणीय होता आणि पार्श्वभूमीवर तैवानची राजचिन्ह आहेत. इथे उभं राहून आम्ही अनेक फोटो काढले. एका मोठ्या राजकीय नेत्यासमवेत आपण असल्याची भावना जागृत झाली. त्यांना मनोमन वंदन करून आपण हॉलच्या दुसऱ्या दरवाजाने बाहेर आलो येतो, जिथून आपल्याला दुसऱ्या ऐतिहासिक वास्तूंकडेही जाता येते. तर मंडळी, या मेमोरियल हॉलला भेट दिल्यानंतर आजच्या भागात आपला निरोप घ्यायची वेळ आली आहे. आता भेटूया याच वारी याच वेळी पुढील भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: खेळ खेळाडू आणि क्रीडांगण या सगळ्यातूनच त्याचं महत्व आणि मूल्य समजावून सांगणार आमचा कार्यक्रम विश्वास स्पोर्ट्स क्लब सादर करते नाना खेरनार. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर सोमवारी दुपारी 2 वाजता फक्त रेडिओ विश्वासवर.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आनंद घेऊया कुमार मंचचा शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ ज्या अंतर्गत आपण आनंद घेणार आहात सिम्बॉयसिस स्कूल नाशिकच्या विद्यार्थ्यांच्या तबला वादन आणि शास्त्रीय समूह गायनाचा मार्गदर्शक प्रसाद गोखले रंजना देशमुख आणि वीणा गोखले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील सायली बोंडगे कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ विनायक रानडे संकल्पक सूरविश्वास आणि ग्रंथ तुमच्या दारी कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन सुप्रसिद्ध तबला वादक सुजित काळे यांचं तेव्हा नक्की या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या शुक्रवार दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी अनघा तुमचं स्वागत करते आपल्या आजच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रूपक तालावर आधारित हिंदी मराठी गीतमाला। आज या भागासाठी मी निवडलेले गीत आहे हे मराठी भावसंगीतातील अतिशय गाजलेले, लोकप्रिय झालेले आणि पहिले मराठी भावसंगीतातील पहिले युगुल गीत म्हणून ओळखले जाणारे असे एक गीत। हे लिहिले कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी। प्रथम हे गीत एकल गीत म्हणून लिहिले गेले होते। जेव्हा हे गीत मंगेश पाडगावकरांनी संगीतकार श्रीनिवास खळे यांना दिले तेव्हा त्यांनी सांगितले की मला हे गीत युगुल गीत म्हणून करायचे आहे, कारण यासाठी मला एक वेगळा आवाज मिळाला आहे। तेव्हा मंगेश पाडगावकरांनी ते गीत पुन्हा युगुल गीत म्हणून लिहून काढले आणि भावसंगीतातील एका युगुल गीताचा जन्म झाला। हे गीत आकाशवाणीवर सुमारे 60 वर्षांपूर्वी प्रथम प्रसारित झाले आणि तेव्हापासून आजपर्यंत रसिकांच्या मनात अधिराज्य गाजवते आहे। त्याचे स्थान आणि त्याची गोडी तेवढीच अवीट आहे, तेवढेच अढळ आहे। हे गीत गायले मखमली सुरांचा बादशहा म्हणून ओळखले जाणारे श्री अरुण दाते यांनी आणि त्यावेळच्या नवीन गायिका श्रीमती सुधा मल्होत्रा यांनी। तबल्यावर ऐकताना हे गाणे आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो।

0: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी अनघा आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेते. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात.
2: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रँच निवडायची?
1: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी. आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
2: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रँच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
1: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी 9422283655.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं कटी पतंग या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज श्रोते हो। आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास। जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना। महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर।
1: नमस्कार।
0: तर या आठवड्याची गोष्ट, आजची गोष्ट आहे सुमारे 2500 वर्षापूर्वीच्या एका महान तत्वज्ञाची। ग्रीसमध्ये जन्मलेले ॲरिस्टॉटल हे जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक मानले जातात। ते प्लेटोचे शिष्य आणि अलेक्झांडर दी ग्रेटचे शिक्षक होते। तर्कशास्त्र, विज्ञान, राजकारण आणि नैतिकता या विषयावरील त्यांचे विचार आजही अभ्यासले जातात। परंतु अनेकांना माहीत नसलेली एक गोष्ट म्हणजे ॲरिस्टॉटल यांचे मृत्यूपत्र। इसवी सनापूर्वी 322 मध्ये निधन होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या कुटुंबियांची, मुलांची आणि मालमत्तेची सविस्तर व्यवस्था करून ठेवली होती। त्यांच्या मृत्यूपत्रात अल्पवयीन मुलांच्या संगोपनासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती। तसेच कुटुंबातील सदस्यांच्या हिताचे संरक्षण आणि मालमत्तेचे व्यवस्थापन याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या। आजच्या भाषेत सांगायचे तर गार्डियन, ट्रस्टी आणि इस्टेट प्लॅनिंग या आधुनिक संकल्पनांची

0: झलक त्या 2500 वर्ष जुन्या दस्तऐवजात दिसून येते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते बरं का, मृत्यूपत्र ही केवळ मालमत्ता वाटपासाठी नसते तर कुटुंबाच्या भविष्यासाठी आखलेली एक कायदेशीर योजना असते. एक गोष्ट सर, अल्पवयीन मुलांसाठी मृत्यूपत्रात पालक नियुक्त करता येतो का?
1: विश्वास रेडिओच्या देश विदेशातील श्रोत्यांना नमस्कार. होय, अर्थातच जर मुलं अल्पवयीन असतील तर मृत्यूपत्रात त्यांच्या संगोपनासाठी योग्य त्या व्यक्तीचे नाव गार्डियन म्हणून नमूद करता येते. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी मृत्यूपत्रात या बाबीचा अवश्य उल्लेख करावा, जेणेकरून कोणतीही दुर्घटना झाल्यास काळजी योग्य रीतीने घेता येईल.
0: क्या बात आहे, श्रोत्यांनो पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385 340 454.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बुद्धत या चित्रपटामधलं इंदीवर यांचं गीत. हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकूयात लता मंगेशकर आणि एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात इंदिवर यांचं गीत इन्साफ की आवाज. या चित्रपटामधलं संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8 00 16 512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात दो नंबर के आमिर या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे इंदिवर यांचं. गीताला संगीत दिलं आहे सपन जगमोहन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

सूरविश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक, सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आनंद घेऊया कुमार मंचचा शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ, ज्या अंतर्गत आपण आनंद घेणार आहात सिम्बॉयसिस स्कूल नाशिकच्या विद्यार्थ्यांच्या तबला वादन आणि शास्त्रीय समूह गायनाचा. मार्गदर्शक प्रसाद गोखले, रंजना देशमुख आणि वीणा गोखले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील सायली बोंडगे. कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर. कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी. अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर. कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. विनायक रानडे संकल्पक सूरविश्वास आणि ग्रंथ तुमच्या दारी. कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन सुप्रसिद्ध तबला वादक सुजित काळे यांचं. तेव्हा नक्की या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या. शुक्रवार दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक, तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून्या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या. शनिवार दिनांक 27 जून 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

सूरविश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक सूरविश्वास यावेळी सूरविश्वास अंतर्गत आनंद घेऊया कुमार मंचचा शास्त्रोक्त कोवळ्या सुरांची श्रवणीय संध्याकाळ ज्या अंतर्गत आपण आनंद घेणार आहात सिम्बॉयसिस स्कूल नाशिकच्या विद्यार्थ्यांच्या तबला वादन आणि शास्त्रीय समूह गायनाचा मार्गदर्शक प्रसाद गोखले रंजना देशमुख आणि वीणा गोखले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील सायली बोंडगे कार्यक्रमाचे आयोजक विश्वास जयदेव ठाकूर कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप डॉक्टर मनोज शिंपी अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक रुचिता पार्थ महाजन ठाकूर कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ विनायक रानडे संकल्पक सूरविश्वास आणि ग्रंथ तुमच्या दारी कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन सुप्रसिद्ध तबला वादक सुजित काळे यांचं तेव्हा नक्की या आणि या बहारदार मैफिलीचा आनंद घ्या शुक्रवार दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता ठिकाण विश्वास हब विश्वास गार्डन समोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याज दर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याज दर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: नाम को बँक शैक्षणिक कर्ज, नाम को विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: Please leave me alone.

गाणी फरमाईश. श्रोतेहो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता. कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: तर या आठवड्याची गोष्ट, आजची गोष्ट आहे सुमारे 2500 वर्षापूर्वीच्या एका महान तत्वज्ञाची. ग्रीसमध्ये जन्मलेले ॲरिस्टॉटल हे जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक मानले जातात. ते प्लेटोचे शिष्य आणि अलेक्झांडर द ग्रेटचे शिक्षक होते. तर्कशास्त्र, विज्ञान, राजकारण आणि नैतिकता या विषयावरील त्यांचे विचार आजही अभ्यासले जातात. परंतु अनेकांना माहीत नसलेली एक गोष्ट म्हणजे ॲरिस्टॉटल यांचे मृत्यूपत्र. इसवीसनापूर्वी 322 मध्ये निधन होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या कुटुंबियांची, मुलांची आणि मालमत्तेची सविस्तर व्यवस्था करून ठेवली होती. त्यांच्या मृत्यूपत्रात अल्पवयीन मुलांच्या संगोपनासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या हिताचे संरक्षण आणि मालमत्तेचे व्यवस्थापन याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. आजच्या भाषेत सांगायचे तर गार्डियन, ट्रस्टी आणि इस्टेट प्लॅनिंग या आधुनिक संकल्पनांची झलक त्या 2500 वर्ष जुन्या दस्तऐवजात दिसून येते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते बरं का, मृत्यूपत्र ही केवळ मालमत्ता वाटपासाठी नसते तर कुटुंबाच्या भविष्यासाठी आखलेली एक कायदेशीर योजना असते. एक गोष्ट सर, अल्पवयीन मुलांसाठी मृत्यूपत्रात पालक नियुक्त करता येतो का?
1: विश्वास रेडिओच्या देश विदेशातील श्रोत्यांना नमस्कार. होय, अर्थातच जर मुलं अल्पवयीन असतील तर मृत्यूपत्रात त्यांच्या संगोपनासाठी योग्य त्या व्यक्तीचे नाव गार्डियन म्हणून नमूद करता येते. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी मृत्यूपत्रात या बाबीचा अवश्य उल्लेख करावा, जेणेकरून कोणतीही दुर्घटना झाल्यास काळजी योग्य रीतीने घेता येईल.
0: क्या बात आहे. श्रोते हो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385-340-454.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक, तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायर मैफिलीचा. संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या. शनिवार दिनांक 27 जून 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 या क्रमांकावर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

नाशिक महानगरपालिका पुरस्कृत क्षितिज प्रस्तुत स्वर्गीय सुमनताई कल्लडपूर यांना नाशिककरांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यासाठी भावसुमनांजली कार्यक्रम. रात्र आहे पौर्णिमेची. गायिका सुविद्या कुलकर्णी. सहगायक मुग्धा कुलकर्णी, अभिषेक नलावडे, क्षितिजा कुलकर्णी. साथसंगत अनिल धुमाळ, प्रणव हरिदास, शुभांगी भावसार, महेश कुलकर्णी, आदित्य कुलकर्णी, अभिजित शर्मा आणि महेश फुलपगार. निवेदन अमेय रानडे. सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी सायंकाळी 6:30 महाकवी कालिदास कला मंदिर नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: रेडिओ विश्वास
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 87।

0: असे हो राम नाम घेण्याचा अजून एक फायदा म्हणजे ज्याच्या मुखी राम नाम आहे त्याला कामवासनेची बाधा होत नाही. मनुष्य काम आणि राम याचे चिंतन एका वेळी करू शकत नाही असे संत कबीर म्हणतात. कबीर म्हणतात, जहा काम तहा राम नाही, जहा राम तहा काम नाही. श्रोतेहो, आपल्यासारखे सर्वसामान्य लोक दीर्घकाळ प्रपंचाचे चिंतन करीत असतात आणि थोडा वेळच राम नाम घेत असतात. जे 24 तास राम नाम घेत असतात त्यांना विषय चिंतन करण्यास सवडच मिळत नाही आणि आवडही उरत नाही. मन जर नामात गुंतवले तर कामादी सर्व विकारांवर मात करण्याचे धैर्य येते. आजकाल समाजात अनेक विकृती पाहायला मिळतात. बातम्यांमध्ये आपण ऐकतो की वासनेपायी मनुष्य कधी कधी अतिहीन पातळीवर जाऊन कुकर्म करीत असतो. माणसाची शक्ती अशा प्रकारे वायाच जाते. ही अशी शक्ती वाया जाऊ नये म्हणून राम नाम घेणे हा रामबाण उपाय समर्थ आपल्याला सांगत आहेत. श्रोते हो साधक जेव्हा अखंड राम नाम घेतो तेव्हा नाम परावाणीला पोचते आणि परावाणी ही नाभीजवळ असते आणि काम विकारांचे केंद्र देखील नाभीजवळच आहे. नाम जेव्हा परावाणीजवळ म्हणजे नाभीजवळ पोचते त्यावेळी नाभीजवळचे काम केंद्र उद्ध्वस्त होते आणि त्यामुळे राम नामामुळे काम विकारांची बाधा होत नसते. श्रोते हो, गुणे इष्ट धारिष्ट त्याचे चुकेना या चरणातील गुणे या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे सत्वगुण. सत्वगुण हा स्थिरचित्त असतो. सात्विक माणूस अविचल असतो. विषय चिंतनाचा विचार जरी आला तरी नामस्मरणाने त्या विचाराला छेद देणे हे सात्विक माणसाला जमते. दुसऱ्या अर्थाने गुण म्हणजे सगुण उपासना करणाऱ्या भक्ताचे विकारांपासून रक्षण भगवंत स्वतः करतात. अशा भक्तांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हनुमंत. हनुमंताच्या अंतरंगात राम भक्तीशिवाय दुसरे काहीच मिळणार नाही. त्यामुळेच हनुमंत हे धारिष्ट्यवान आहेत. कामच काय, पण इतरही कोणत्या विकारांचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही. आपण सर्वसामान्य माणसांनी हे लक्षात घेऊन मारुती अंशाने जगण्यास शिकावे. पण श्रोते हो, आपण मात्र विषय चिंतन करून दुबळे होत जातो, मनाने कमकुवत होतो. पण सतत नामाचा अभ्यास करण्याने, नामाचे अनुसंधान करत राहिल्यामुळे, नामाचे स्पंदन, नामाचे तरंग आपल्या वृत्तीत भिनतात. यातून मग आपले संयमाचे सामर्थ्य वाढते. नामस्मरणाच्या बळावर हनुमंताचे जीवनही धन्य झाले आहे. असेच आपणही आपल्यातील सत्वगुणांची वाढ करूया, संयमाचे सामर्थ्य मिळवूया. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: राज, आपण लग्न कधी करायचं?
5: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
4: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
5: मग आता पुढे काय करायचं?
6: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
5: पण मग संपर्क कुठे करायचा?
6: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
4: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
5: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार.

0: गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98584520 आणि 98349 52278.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक, तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून्या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या. शनिवार दिनांक 27 जून 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.

0: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दिलीप कजगावकर पुण्याहून बोलतोय आजच्या आपल्या सुंदर कथा कार्यक्रमात. आज ऐकूया एक रहस्य कथा, भास.
1: राज, आज रात्री 10:30 आपण बाहेर पडू, कारण तेव्हा आई बाबा गाढ झोपेत असतील. दुपारी त्यांच्याशी गप्पा गोष्टी कर, पण निर्वाणीची भाषा वापरू नकोस. उगाचच त्यांच्या मनात संशय निर्माण होईल आणि तसं झालं तर तुझ्या प्लॅनवर पाणी फिरेल, राजची बहीण रीना म्हणाली. आपण माझी कार नेऊ, कारण तुझी बाईक नेली तर येताना मी ती कशी आणणार? तू नसेल ना माझ्याबरोबर? रीना किती बारीक विचार करते. राजला आश्चर्य वाटले. आईने बनवलेल्या पालक पुऱ्या आणि गाजर हलव्यावर राजने ताव मारला. नेहमी कमी बोलणारा राज आज भरपूर बोलत होता. आई बाबांना आश्चर्य वाटले. दुपारचा चहा त्याने स्वतः बनवून आई बाबांना आणि रीनाला दिला. आईला रात्री स्वयंपाक करू नकोस असे सांगून त्याने पिझ्झा, गुलाबजाम आणि आईस्क्रीम मागवून आई बाबांना आग्रहाने खाऊ घातली. आई बाबांनाही म्हणत असतानाही त्याने त्यांचे पाय चिपले आणि त्यांना गुड नाईट म्हणत तो 9:45 त्यांच्या रूम मधून बाहेर पडला. बरोबर 10:30 राज आणि रीना घराबाहेर पडले आणि त्यांची कार समुद्राकडे धावू लागली. थोड्याच अंतरावर तो अथांग पसरलेला अरबी समुद्र दिसत होता. अमावास्येची रात्र असल्याने भरतीच्या लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या. रस्त्याच्या कडेला अखूर पांढरा शुभ्र बिनबाह्यांचा फ्रॉक, त्यावरील लाल रंगातील शुभ्रा हे शब्द, पांढरे शुभ्र सॅन्डल्स, खांद्यावर रुळणारे सोनेरी मोकळे केस आणि पांढरे शुभ्र पर्स असलेली एक तरुणी उभी होती. अचानक ती रस्ता ओलांडत समोर आली आणि रीनाने कचकन ब्रेक दाबला. खिडकीची काच खाली करून रीना ओरडण्याच्या आतच ती तरुणी दिसेनाशी झाली. रीना, गाडी साईडला लाव, आपण शोधू तिला, राज म्हणाल. राज, गोव्यात असे बेशिस्त लोक कमी का आहेत? कशाला वेळ बाया घालवायचा? रीना म्हणाली. रीना अगदी शुभ्रा होती. राज, मलाही अगदी तसंच वाटलं, पण शुभ्रा इथे कशी येणार? मग पुढे जायचं की तिला शोधायचं इथे? रीनाने विचारली. राजकडून कोणताच प्रतिसाद आला नाही म्हणून रीना म्हणाली, राज अरे कुठे हरवलास? रीना, मला शुभ्रा परत दिसली तिकडे. राज, तिथे तर कोणीच नाही. चल आपण खाली उतरून बघूया, असे म्हणत रीनाने गाडी रस्त्याच्या कडेला लावली. राज, तिथे या कॅफे तर गेली नसेल, आत जाऊन बघायचं का? हो बघूया, राज म्हणाला. कॅफे बराच मोठा होता, पण शुभ्रा तिथे नव्हती. ते बाहेर जायला निघाले तेवढ्यात मागून कोणीतरी किंचाळ्याचा आवाज आला म्हणून दोघांनी मागे वळून पाहिलं. सॅन्डल्स घसरून एक तरुणी पडता पडता वाचली होती. राज आणि रीना तिच्याकडे पाहतच राहिले, कारण ती शुभ्रा होती. राजने रीनाची शुभ्राशी ओळख करून दिली. शुभ्रा, तू तर समुद्रातच थांबणार होतीस ना, मग इकडे कशी आलीस? मी तुला बघितले नसते तर, आपली इथे भेट झाली नसती तर? एकामागून एक अनेक प्रश्न राजने विचारले. आपली भेट झाली ना, मग आता प्रश्न नको, असे म्हणत शुभ्रा गोड हसली आणि राज विरघळ. कॉफी ऑर्डर करून तो शुभ्राशी गप्पा मारण्यात दंग झाला आणि रीना भूतकाळात शिरली. राज आणि रीना मोठे झाले ते गोव्यात. ती आणि राज कित्येकदा समुद्र किनारी येऊन बसायचे. समुद्रातील जहाजांचं निरीक्षण करण्यात राज स्वतःला विसरून जात असे आणि काय तो योगायोग की त्याला मर्चंट शिपवर काम मिळाले आणि अथांग समुद्रातील दूर दूरचा प्रवास हेच त्याचे जीवन बनले. सततचे युद्ध आणि तणाव निर्माण करणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सागरी प्रवास धोक्याचा बनला होता आणि म्हणून आईबाबांनी राजला जहाजावरील नोकरी सोडायला भाग पाडले. आम्हाला एक मुलगी पसंत पडली आहे, तू तिला भेट आणि तुला पसंत पडले तर बार उडवून देऊ, असा त्यांनी तगादा लावला. इतक्यात नको, नंतर बघू, असे म्हणणारे राजच्या मनात काहीतरी वेगळं चालू आहे हे मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या रीनाला जाणवले. काही नाही, नंतर बोलू, असे म्हणणाऱ्या राजने रीनापाशी मन मोकळं केलं. चार पाच महिन्यांपूर्वी मध्यरात्री राज जहाजाच्या डेकवर एकटाच बसला होता. आकाशात चांदणं नव्हतं, कारण ती अमावस्येची रात्र होती. कुणीतरी आपल्याला खुणावत आहे याची राजला जाणीव झाली आणि तो अवाक झाला. दूरवर एका जहाजावर मंद दिव्याच्या प्रकाशात उभी असलेली एक तरुणी राजला हात देत होती. गोरापानवर्ण, बिनबाह्यांचा पांढरा शुभ्र फ्रॉक, खांद्यावर अडकवलेली पांढरी शुभ्र पर्स, वाऱ्याने उडणारे सोनेरी मोकळे केस आणि पांढऱ्या शुभ्र फ्रॉकवर लाल भडक रंगात असलेला तो दोन अक्षरी शब्द शुभ्रा, कदाचित तिच्या नावाचा. हातांनी खाणाखुणा करत ती राजशी बराच वेळ संवाद साधत होती. सुरुवातीला राजला त्या खाणाखुणा समजत नव्हत्या, पण हळूहळू त्याला समजायला लागले. परत भेटू पुढच्या महिन्यात, असे म्हणत तिने राजला फ्लाइंग किस करत बाय केले. गेल्या अनेक वर्षांच्या सागरी प्रवासात राजला असा गोड अनुभव प्रथमच आला होता. त्यानंतर प्रत्येक अमावस्येच्या रात्री हा खाणाखुणारूपी संवादाचा खेळ होत होता. त्या खुणांच्या संवादातही एक अनामिक जवळीक होती. शब्द नव्हते, पण ओढ होती. नकळत राज तिच्या प्रेमात पडला आणि तिच्या भेटीच्या दिवसाची वाट पाहू लागला. राजीनामा दिला तेव्हा शेवटच्या सागरी प्रवासात राज आणि तिने एकमेकांचे होण्याचे ठरविले. पुढच्या अमावस्येला मी गोव्याच्या किनाऱ्याजवळ, पण समुद्रात तुझी वाट पाहिली. मी कदाचित पाण्यातून बाहेर येऊ शकणार नाही, म्हणून तूच पोहते आणि आपण कायमची निघून जाऊ खूप दूर अथांग समुद्रात. राज मोठ्या खुशीत घरी परतला. आता फक्त एक महिना प्रतीक्षा करायची होती. हेच कारण होते राज आईबाबांनी सांगितलेल्या मुलीत अजिबात रस न घेण्याचे. रीना, अग कॉफी घे ना, असं राज म्हणाला आणि रीना वर्तमानात आली. राज आणि शुभ्राची जोडी मेड फॉर इच अदर वाटत होती. राज एक्सलंट चॉईस, रीना म्हणाली. कॅफेतून निघताना राज म्हणाला, बाय शुभ्रा, आता इथेच पुढच्या अमावस्येला भेटूया. चालेल, राजचा हात हातात घेत शुभ्रा म्हणाली. राज आणि शुभ्रा यू इडियट्स, रीना रागावून म्हणाली. आता एकत्र आलात तर विभक्त का होतात? पुढच्या एक महिन्यात तुमच्यापैकी एकाचे विचार जरी बदलले तर मग काय होणार? रीना, मग काय करायचं? राजने विचारलं. शुभ्राला आपल्या घरी न्यायचं. रीना, इतक्या रात्री? आणि आईबाबांना काय सांगायचं? हो, पण ती तुझ्या नाही तर माझ्या रूम मध्ये राही. शुभ्रा माझी मैत्रीण आहे असं आईबाबांना सांगेन मी. राजच नाही, पण शुभ्रा सुद्धा रीनावर फिदा झाली. सकाळी राज रूम मधून बाहेर पडल्याने त्याला आश्चर्य वाटलं. पांढऱ्या शुभ्र कपड्यातली शुभ्रा गायब झाली होती आणि समोर दिसत होती ती लाल टॉप आणि लाल लेगिन मध्ये अतिशय मोहक दिसणारी, अगदी लाल परीच भासणारी शुभ्रा. रीना आणि आईबाबांशी गप्पा मारण्यात आणि चहा पिण्यात ती मग्न होती. राज, बस, असे म्हणत रीनाने चहाचा कप राजपुढे सरकवला. नंतर रीना आणि शुभ्राने कांदा पोहे बनवले. सर्वजण पोह्यांचा आस्वाद घेत असताना रीना म्हणाली, आई बाबा, शुभ्रा कशी वाटते? मला वाटतं राजने माझ्या या मैत्रिणीचे लग्न करावं. रीना, आम्ही सांगितलेल्या मुलीला म्हणजे नेहाला राजला भेटू दे आणि ठरवू दे शुभ्रा की नेहा. मला खात्री आहे की राज नेहालाच होकार देईल, असं बाबा म्हणाले आणि शुभ्राचा चेहरा पडला. आईनेही बाबांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. राज, भेट नेहाला आणि तिला सोकर दे, असे म्हणत हिरमुसलेली शुभ्रा तिथून तडका फडकी निघून गेली. राज, काळजी करू नकोस, पुढच्या अमावस्येला भेटेल शुभ्रा तुला. पण बाबा म्हणतात तसं नेहाला भेट ना, राजच्या खांद्यावर थोपटत रीना म्हणाली, नाही रीना, मला नाही कुणाला भेटायचं. असे म्हणत राज रूम मध्ये गेला, तो बाहेर आलाच नाही. राज जेवायला ये, रीना म्हणाली. आणि हो, ती नेहाही आली आहे तुला भेटायला. मला नाही जेवायचं, राजचा राग स्पष्टपणे जाणवत होता. नेहा तूच राजला बोलव, असे म्हणत रीनाने नेहाला राजच्या रूम मध्ये आणले. नेहाला बघताच राजचा राग क्षणात विरघळला. रीना, हा काय प्रकार आहे? राजने विस्मयाने विचारले. राज, मला धक्का बसला होता. तो तू शुभ्राच्या प्रेमात पडल्याचे समजले म्हणून नव्हे, तर शुभ्रा आणि तिचं विश्व आभासी आहे हे समजून मग मी नेहाला शुभ्रा बनवलं. शुभ्रासारखा पांढरा पिनबाह्यांचा फ्रॉक, शुभ्रा शब्द लाल रंगात असलेला, खांद्यापर्यंत सोनेरी केस, पांढरी पर्स आणि पांढरे सँडल्स. तिने रस्ता चुकीचा क्रॉस केला म्हणून मी कचकन ब्रेक दाबला असं तुला वाटलं, पण तो तर आमचा प्लॅन होता. रस्ता ओलांडून शुभ्राने अदृश्य व्हायचं, मग क्षणभर दिसायचं आणि नंतर कॅफेतील वॉशरूमला जायचं आणि सँडल घसरल्यामुळे किंचाळी मारायची, हा सगळा प्लॅन होता. आणि त्यात कुठे चूक होऊ नये, तसेच तुला संशय येऊ नये म्हणून आम्ही 2 दिवसांपूर्वी रिहर्सल सुद्धा घेतली होती. तुला आभासातून बाहेर काढण्यासाठी आम्ही हे नाटक केलं, आई बाबांना सांगू. हे सगळं राजसाठी पूर्णपणे अनपेक्षित होत. प्रेमाच्या त्या आंधळ्या ओढी त्याला कुठेही किंचितसा देखील संशय आला नव्हता. काळेभोर रेशमी केस असलेला नेहाचा फोट दाखवत रीना म्हणाली, या नेहाला मी शुभ्रा केलं. ही तर शुभ्रापेक्षा सुंदर आहे, राज म्हणाला. मी आलेच, असे म्हणत नेहा 2 मिनिटात परतली. ती फोटोतल्या नेहासारखी दिसत होती, कारण तिने केसांचा वीक काढला होता. राजने हळूच रीनाकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त कृतज्ञता होती. तो नकळत एका भ्रामक प्रेमाच्या गर्तेत ओढला गेला होता आणि रीनाने त्याला अलगत वास्तवात आणलं होतं. नेहा हलकेच हसली. त्या हसण्यात शुभ्राचा गुढपणा नव्हता, पण ऊब होती, जिव्हाळा होता आणि आयुष्यभर साथ देण्याचं आश्वासन होत. राजच्या चेहऱ्यावरही मंद स्मित उमटलं. अथांग समुद्राने निर्माण केलेल्या भासातून बाहेर पडून तो अखेर वास्तवाच्या किनाऱ्यावर पोहोचला होता. भास सारे विरून गेले, भेटीत सत्य दाटले, अथांग त्या लाटांमधूनही किनारे नव्याने भेटले. रीनाने बेळीच सावरले म्हणून किनारे नव्याने भेटले, किनारे नव्याने भेटले. श्रोते हो, हा होता आपला आजचा सुंदर कथा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात पुढील मंगळवारी रात्री 8 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक, तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायर मैफिलीचा. संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या. शनिवार दिनांक 27 जून 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत बात बन जाए या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. हे गीत ऐकूयात मनहर उदास यांच्या आवाजात, संगीतकार कल्याणजी आनंदजी.
2: इसे जगा इस कर...

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: जगजीत सिंग यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार बप्पी लहरी आणि हे गीत आहे एक बार कहो या चित्रपटामधलं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमात. आता ऐकूया रिक्षावाला या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: उज

0: नमस्कार, आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी आहे विवेकराज ठाकूर. संविधान हा फक्त पुस्तकांमध्ये असलेला विषय नाही, तर तो आपल्या दैनंदिनी आयुष्याशी, स्वातंत्र्याशी, हक्कांशी आणि नागरिक म्हणून आपल्या अस्तित्वाशी थेट जोडलेला आहे. पण अनेक वेळा सामान्य नागरिकांना स्वतःचे कॉन्स्टिट्यूशनल राईट्स नेमके काय आहेत, ते प्रॅक्टिकली कसे वापरायचे आणि संविधान आपल्या आयुष्यावर प्रत्यक्षात कसा परिणाम करतो याची पुरेशी माहिती नसते. आणि याच प्रॅक्टिकल कॉन्स्टिट्यूशनल अवेअरनेसवर आज आपण चर्चा करणार आहोत. आजच्या भागामध्ये आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट प्रज्ञा शेजवळ मॅम. त्यांनी LLB, LLM, DLL आणि DW तसेच MA इन सायकोलॉजी असं केलेलं आहे आणि ते आता PhD करत आहे. गेली 7 वर्ष ते नाशिक डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि सेशन्स कोर्ट इथे लीगल प्रॅक्टिस करत आहेत. त्याचबरोबर त्या NBT लॉ कॉलेज इथे लेक्चरर असून संतोष लॉ कॉलेज आणि नवजीवन कॉलेज येथे व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणूनही कार्यरत आहे. भारतीय संविधान, फंडामेंटल राईट्स अँड लीगल अवेअरनेस या विषयांवर त्या विशेष काम करत असून संविधानाविषयी सोप्या आणि प्रॅक्टिकल पद्धतीने जनजागृती करण्यावर त्यांचा भर असतो. मॅडम, न्याय संवादमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत.
1: थँक्यू.
0: मॅडम, अनेक लोकांना संविधान म्हणजे फक्त पुस्तक, कोर्ट किंवा स्पर्धा परीक्षांचा विषय वाटतो, पण प्रत्यक्षात संविधान सामान्य नागरिकांच्या आयुष्यात नेमकी काय भूमिका बजावतं असं तुम्हाला वाटतं?
1: सर, ऍक्च्युली आपण संविधानाकडे जर फक्त पुस्तक म्हणून बघितलं तर ते आपल्याला टेक्निकल वाटेल किंवा फक्त कायद्याचं पुस्तक आहे एवढंच आपल्याला जाणवेल, पण ते तसं नाही आहे. खऱ्या अर्थाने बघितलं तर तुमच्या, माझ्या आणि प्रत्येक भारतीय नागरिकाच्या आयुष्यामध्ये संविधान प्रत्येक वेळेला आपण उपयोगात आणत असतो. लाईक दॅट आपण असं म्हणू शकतो की तुम्ही शिक्षण घेता हा संविधानिक अधिकार आहे. इवन तो ॲडमिशन घेणं इथल्या प्रोसेसपासून, त्यानंतर आपण म्हणूयात मतदानाचा अधिकार जो आपल्याला माहिती आहे, संविधानिक अधिकार आहे. एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती मिळवायची आहे हा सुद्धा संविधानिक अधिकार आहे. तुम्हाला एक आपण म्हणूयात पोल्युशन फ्री एन्व्हायरमेंट पाहिजे आणि ते प्रोव्हाइड करणं ही सुद्धा स्टेटची जबाबदारी आहे. ते मिळवण्यासाठी सुद्धा तुम्ही ज्या काही गोष्टी करणार किंवा जी मागणी करणार ही सुद्धा संविधानिक आहे. सो डे टू डे लाईफ मध्ये तुमच्या प्रत्येक मुवमेंट्स आपण म्हणू शकतो की त्याचा कन्सर्न हा ॲब्सोल्युटली संविधानाशी येतो. सो संविधानाचा उपयोग प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आणि प्रत्येक दिवसात तो करतोच असं आपण म्हणू शकतो.
0: राईट, राईट. मॅडम, आर्टिकल 21 जर आपण बघितलं, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, याचा सामान्य नागरिकांसाठी प्रॅक्टिकली काय अर्थ होतो नेमका?
1: सर, राईट टू लाईफ म्हणजे फक्त जगण्याचा अधिकार एवढा तो आपण म्हणूयात सीमित नाहीये. त्याचा जो कॉन्सेप्ट आहे तो खूप वाईडर आहे, खूप विस्तृत स्वरूपामध्ये तो आहे. कारण जगण्याचा अधिकार हा फक्तच कसं तरी जगणं असं अजिबात होत नाही, तर ते क्वालिटेटिव्ह जगणं असणं हे सगळ्यात जास्त मॅटर करतं. म्हणजे प्राणी मात्रांपेक्षा काहीतरी उच्च कोटीचं असायला पाहिजे, खूप चांगलं असायला पाहिजे, आणि मग त्या राईट टू लाईफ मध्ये तुमच्या अनेक गोष्टी येतात. तुमच्या जगण्याला क्वालिटी देणं ही सुद्धा स्टेटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आणि जर ती मिळत नसेल तर स्टेट तुमचा राईट टू लाईफ इन्फ्रिंज करतो असं आपण म्हणू शकतो. कारण आपण म्हटलंय की क्वालिटेटिव्ह लाईफ पाहिजे, लाईफला क्वालिटी कुठून येणार आहे, तर तुमच्याकडे असायला पाहिजे शिक्षण, रादर बेसिक शिक्षण जे आहे, प्रायमरी एज्युकेशन तरी तुमच्याकडे असायलाच पाहिजे. आणि मग ते प्रायमरी एज्युकेशन आता आपण बघतो राईट टू लाईफ मध्ये आर्टिकल 21 कॅपिटल A यामध्ये तुम्हाला शैक्षणिक जो अधिकार दिलेला आहे तो तुमचा

0: पोलीस लोकांनी रात्रीच्या वेळी येऊन ते झोपलेल्या अवस्थेत असताना त्यांच्यावर लाठीचार्ज केला. अल्टिमेटली झालं काय, याच्यामध्ये सुमोटो कॉग्निझन्स घेऊन स्वतः दिल्ली हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने हे त्याच्यामध्ये कॉग्निझन्स घेऊन त्यांनी राईट टू लाईफ मध्ये पीसफुल स्लीप हा सुद्धा माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. इवन दो साऊथ साईडला पण एक चॅम्पिंग बेल म्हणून एक प्रसिद्ध केस आहे, त्याच्यामध्ये व्हायचं काय, एक चर्च होतं आणि त्या चर्चमध्ये प्रत्येक एका तासाला तिथली जी बेल आहे ती वाजवली जायची आणि ती खूप मोठी बेल होती, तिचा आवाजही खूप लांबपर्यंत जायचा. आणि व्हायचं असं की प्रत्येक एक तासाला बेल वाजते, प्रत्येक एक तासाला बेल वाजते. सो अल्टिमेटली बाकीच्या लोकांचं राईट टू लाईफ त्याच्यामुळे कुठेतरी डिस्टर्ब होतंय, त्यांची झोपही तिथे डिस्टर्ब होते. सो त्याच्यामध्ये सुद्धा केस दाखल झालेली आणि त्यात सुद्धा कोर्टाने हाच डिसिजन दिलेला होता की राईट टू लाईफ मध्ये नॉन इसेन्शियल प्रॅक्टिस ज्या असतील जर धर्माच्या, तर त्या संविधान कधी प्रोटेक्ट करत नाही, त्या फक्त इसेन्शियल प्रॅक्टिस तुमच्या प्रोटेक्ट होतील. कारण या अशा प्रॅक्टिसेसमुळे कुणाचं तरी राईट टू लाईफ कुठेतरी डिस्टर्ब होत आहे. सो हा कॉन्सेप्ट आहे, बऱ्याच गोष्टी राईट टू लाईफ मध्ये आहे. आणि याचा जर थोडा ब्रॉड वेणी आपण विचार केला तर अरुणा शहाबाग नावाची जी केस तुम्ही ऐकली असेल कदाचित, KM हॉस्पिटलची केस आहे, तर तिथल्या त्या नर्सवरती एका तिथल्याच वॉर्ड बॉयनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा परिणाम असा झाला की ती कोमामध्ये गेली होती. आणि बरेच काळ तिच्या फॅमिलींनी तिच्याकडे, म्हणजे आपण म्हणूया थोडे दिवस लक्ष दिलं, त्यानंतर बऱ्याच काळानंतर ते दुर्लक्ष करायला लागले आणि ती जवळपास माझ्या मते 20-22 वर्षांपर्यंत ती कोमामध्ये होती. तेव्हा तिच्या एका मैत्रिणीने, पिंकी नावाच्या एका मैत्रिणीने, तिने रिट पिटिशन फाईल केलं आणि तिने म्हटलं की राईट टू लाईफ मध्ये एखाद्याचं जीवन संपवण्याचा पण अधिकार असायला पाहिजे. कारण तो व्यक्ती विनाकारण सर्व्हाइव्ह करतोय, कुठलीही मेडिकल आपण म्हणूयात की इम्प्रूव्हमेंट तिच्यामध्ये नाहीये, तर उगीचच एखाद्या जीवाला असा त्रास देणं किंवा त्या त्रासात ठेवणं हे चुकीचं आहे. तर त्या आत्म्याला कुठेतरी मुक्त करणं हाही एक राईट टू लाईफचाच भाग असायला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिले की एक पॅसिव्ह इथोनेशिया एक जो प्रकार आहे तो त्यांनी राईट टू लाईफ मध्ये टाकला. आता तुम्ही बघत असाल की एखादा व्यक्ती अगदीच त्याचा आजार बराच होत नाहीये आणि तो बेडवरच आहे हॉस्पिटलमध्ये, जस्ट व्हेंटिलेटरवरती तो आहे, पल्स रेट तुम्हाला दिसतंय, पण इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये हेल्थमध्ये काही होणार नाही. तर अशा वेळेला तो पॅसिव्ह इथोनेशिया वापरायचा असतो की तुम्ही ज्या गोष्टीमुळे त्याचं जीवन फक्त सर्व्हाइव्ह होत आहे पण ते आपण म्हणूयात की सुधारण्याच्या अवस्थेत नाहीये, त्यावेळेला किंवा भविष्यात पण चान्सेस नाही की त्याच्यावरती काहीतरी आपण म्हणूयात मेडिसिन किंवा काही रिसर्च होऊ शकेल, सो अशा वेळेला तो पॅसिव्ह इथोनेशिया दिला जातो. त्याच्यासाठी हायकोर्टाची परमिशन घ्यावी लागते आणि त्यावेळेला तुम्ही जे मेडिसिन्स किंवा जी ट्रीटमेंट प्रोव्हाइड करता ती ट्रीटमेंट तुम्ही काढून घ्या जेणेकरून त्या व्यक्तीला नॅचरल डेथ कॉज होईल. कारण की हे तुमच्या राईट टू लाईफला कुठेतरी अफेक्ट करणाराच घटक आहे. सो अनेक गोष्टी राईट टू लाईफ मध्ये, आणि मनेका गांधींची तर लँडमार्क जजमेंट आहे याच्यामध्ये, त्यांनी तर म्हटलंय की माझ्या राईट टू लाईफ मध्ये गो टू अब्रॉड हा सुद्धा माझा राईट टू लाईफ आहे. सो खूप वाईडर कॉन्सेप्ट आहे हा, आपण जितकं बोलू तितकं कमीच आहे त्याच्यावर.
1: एक्झॅक्टली,
0: ऍब्सोल्युटली होऊ शकतो, ऍब्सोल्युटली होऊ शकतो. इवन दो आपल्या प्रत्येक आर्टिकल वरती आपण खूप बोलू शकतो, इतके चांगल्या केस लॉज आपल्याकडे आहेत.
1: येस मॅडम, एखादा सरकारी अधिकारी किंवा यंत्रणा मनमानी आर्बिट्ररी ऍक्शन असं करत असेल तर सामान्य नागरिकाकडे कोणते कॉन्स्टिट्यूशनल प्रोटेक्शन असतात?
0: येस, खूप चांगला प्रश्न आहे सर. कारण की आपल्याला जेव्हा संविधानामध्ये फंडामेंटल राईट्स दिलेत आर्टिकल 12-35 पर्यंत, तर काय आपल्या लाईफला क्वालिटी आपल्याकडे अधिकार असतील तर येतात, बरोबर आहे? म्हणून फंडामेंटल राईट्स आपल्याला मिळाले. त्याचबरोबर याच्यामध्ये अधिकार दिले म्हणजे त्याचं उल्लंघन होणार नाही असं तर काही होऊ शकत नाही. म्हणून डॉक्टर आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की नुसतेच राईट देऊन फायदा नाही, इन्फ्रेंच जर झाले तर रेमेडी असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग ती रेमेडी त्यांनी आर्टिकल 32 मध्ये तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची परमिशन आणि आर्टिकल 226 खाली हायकोर्टात जाण्याची परमिशन, मग त्याच्यामध्ये 5 प्रकारची रिट्स येतात. येस, तर त्याच्यामध्ये हिबियस कॉर्पस जे आपण पॉप्युलरली नोन आहे की पिक्चरमधनं आपण बऱ्याचदा बघतो, आता हिबियस कॉर्पस तुम्हाला ऐकायला मिळतं की एखाद्या ऑथॉरिटीने तुम्हाला इलिगली डिटेन करून ठेवलं असेल त्यावेळेला हिबियस कॉर्पसचं रिट दाखल केलं जातं. त्या व्यक्तीला प्रोड्यूस द बॉडी बिफोर द कोर्ट असं म्हटलं जातं की ज्या व्यक्तीला तुम्ही इलिगल डिटेन्शनमध्ये ठेवलंय त्याला कोर्टासमोर हजर करा. ओके, सो ते हिबियस कॉर्पसचं रिट आहे. देन रिट ऑफ मेंडामस, रिट ऑफ मेंडामस म्हणजे वी कमांड, वी कमांड

0: म्हणजे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आपण म्हणूयात कमांड देतं अशा व्यक्तीला, जो व्यक्ती सरकारी, आपण तुम्ही जसं म्हटलं की सरकारी अधिकारी आहे किंवा एखादी यंत्रणा आहे, ती त्यांचं काम प्रॉपर करत नाही. त्यांचं काम करत नाही म्हणजे अल्टिमेट काय, ते नागरिकांसाठी काम करतात आणि एखाद्या नागरिकाचं ते काम करत नाहीयेत किंवा त्यांना जी रिक्वायरमेंट आहे ते फुलफिल करत नाहीये. सो अशा वेळेला हे रिट ऑफ मिंडामस दाखल केलं जातं हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये आणि ते कमांड देतात की या व्यक्तीचं हे काम पूर्ण केलं पाहिजे किंवा झालं पाहिजे. त्याला रिट ऑफ मिंडामस म्हटलंय. देन रिट ऑफ प्रोहिबिशन आपल्याकडे आहे, जे रिट ऑफ प्रोहिबिशन आणि रिट ऑफ सर्शररी हे दोन्ही रिट, याला आपण एक प्रकारचं ज्युडिशियल रिटच म्हणतो, कारण की त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त न्यायालयीन कामकाज चालतं. प्रोहिबिशन इन द सेन्स की एखाद्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन नाही आहे एखादी केस चालवण्याचा, आणि तरी सुद्धा ते कोर्ट ती केस चालवतं आहे, त्यावेळेला त्यांना तिथे थांबवलं जातं की तुम्हाला ही केस चालवण्याचा अधिकार नाही, तुम्ही थांबून घ्या. आणि सेम रिट ऑफ सर्शररी म्हणजे काय, एखादं ज्युरिस्डिक्शन नसताना कोर्ट केस चालवत आहे आणि त्याच्यात त्यांनी डिसिजन पण दिलाय, जजमेंट पण दिलाय, देन कोर्ट त्यांना सांगतं स्क्वॅश द डिसिजन. तुम्हाला अधिकार
1: ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय, म्हणजे प्रॅक्टिकली लोकांना
0: ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय असतं सर, की अधिकार स्थल सीमा. तुम्ही तुमचे म्हणजे आपण म्हणूयात की आपला नाशिकचा भाग जो आहे तो खूपच मोठा आहे, जसं आपल्याकडे पंचवटीचा एरिया आहे, आपला आपण म्हणूयात की हा मुंबई नाक्याचा एरिया आहे, आणखी गंगापूर रोडचा एरिया. सो ठरवून दिलेलं असतं कोर्टालाही, मॅजिस्ट्रेट्स ऍज वेल ऍज पोलीस स्टेशन्स. आपण रोडने जाताना बघतो बघा की हद्द सुरू, पर्टिक्युलर पोलीस स्टेशन हद्द सुरू, म्हणजे काय, जर त्यांच्या एरियामध्ये जर एखादा गुन्हा घडतोय तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं आणि त्या प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप घेत त्यांच्या ज्युरिस्डिक्शनच्या कोर्टाकडे तो दावा देणं चालवायला, म्हणजे ठरलेल्या सीमांमध्ये जे काही गुन्हे होतील हे चालवण्याचा अधिकार त्या पर्टिक्युलर कोर्टाला असेल, ऍज वेल ऍज आपण असं म्हणूयात की त्या पोलीस स्टेशनला त्याच लोकांनी त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायचंय. सेम तसंच कोर्टाला ज्युरिस्डिक्शन असतं. कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शनचे काही टाईप्स आहेत, जसं की पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन आहे, ऍज पर सब्जेक्ट मॅटर ज्युरिस्डिक्शन आहे, त्यानंतर टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन आहे, एक्स्ट्रा टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन आहे. सो असे वेगवेगळे पिक्युनरी म्हणजे पैशांच्या स्वरूपातले जे दावे असतात, सिव्हिल कोर्टाचे दावे. मग ते 5 लाखाच्या आतील दावे जर असतील तर तुम्हाला सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनकडे तुमचा दावा जातो, आणि त्याच्यापासून 5 लाखाच्या वर मग तुमचे ते सीआर मध्ये अगदी मग पुढे कितीही रुपयांपर्यंतची तुमची वसुली असू देत तर तो दावा जातो सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनकडे. हे झालं पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन. पैशांच्या स्वरूपामध्ये जे काही तुमची वसुली असेल किंवा जे असेल त्या संदर्भातलं असतं ते. सो अशा पद्धतीने ते ज्युरिस्डिक्शन ठरलेलं असतं. आणि मग अशा पद्धतीने एखाद्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन नाहीये आणि त्या कोर्टाने तो दावा किंवा ती केस चालवली आणि त्यांनी दिलेलं जे जजमेंट आहे ते स्क्वॅश करण्याचा अधिकार म्हणजे रिट ऑफ सर्शररी. आणि आपलं एक त्यानंतर राहतं ते म्हणजे रिट ऑफ को वॉरंटो. रिट ऑफ को वॉरंटो मीन्स अंडर विच ऑथॉरिटी, कुठल्या अधिकाराखाली. म्हणजे आता काही आपल्याकडे काही संस्था असतात किंवा आपण म्हणूयात की काही बँका आहेत किंवा इतर दुसरे काही ऑर्गनायझेशन की ज्याच्यावरती काही पोस्ट भरण्याचा अधिकार तिथली जी काही बॉडी असते त्यांना दिलेला असतो पर्टिक्युलर. म्हणजे जसं की आपण म्हणूयात की काही पद ही परीक्षेच्या अंतर्गत आणि काही भरण्याचा अधिकार तिथले जे काही पॅनल असेल त्यांना राईट दिलाय की इथल्या या जागा तुम्ही भरू शकता. सो त्या जागेवर जेव्हा ते एखाद्या व्यक्तीला अपॉइंट करता आणि तो व्यक्ती तेवढा क्वालिफाईड नसेल त्या जागेवर बसण्यासाठी, त्यावेळेला एखादा व्यक्ती क्वालिफाईड आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की याच्यापेक्षा मी क्वालिफाईड आहे, माझं असं म्हणणं नाही की ती जागा तुम्ही मलाच द्या, पण तो व्यक्ती खरंच ज्या अधिकाराने बसलाय तेवढा अधिकार त्याला आहे का हे तपासून तरी बघा. याला म्हटलंय रिट ऑफ को वॉरंटो. सो असे वेगवेगळे हे 5 प्रकारचे रिट्स. म्हणजे सगळ्यात महत्वाची बाजू याच्यात हे येते की आर्टिकल 32 आणि 226 खाली जेव्हा तुमचे फंडामेंटल राईट्स इन्फ्रिंज होता तेव्हा आणि तेव्हाच तुम्हाला याचा उपयोग करायचा असतो.
1: अच्छा,
0: येस,
1: ग्रेट. मॅम, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे नेमकं काय आणि सामान्य नागरिक पीआयएल कधी करू शकतो, आणि एक असं काही उदाहरणं आहेत का की पीआयएल मुळे प्रॅक्टिकली समाजामध्ये कोणते महत्वाचे बदल झाले आहेत?
0: येस येस, ऍब्सोल्युटली. आता जसं आपण बोललो ना आर्टिकल 32 आणि 226 हा त्याच्याच अंतर्गत येणारा एक भाग आहे पीआयएल. फक्त इथे काय माहितीये की पीआयएल दाखल करत असताना एखादा पब्लिक स्पिरिटेड पर्सन जो फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी ती पीआयएल दाखल नाही करत, जसं की सपोज तुमचं काहीतरी नुकसान झालं तर तुम्ही कोर्टात जाणार, तुमचे फंडामेंटल राईट्स इन्फ्रिंज झाले तर तुम्ही कोर्टात जाणार, पण इथे असं नाहीये. इथे कधी कधी पब्लिक ऍट लार्जला काहीतरी प्रॉब्लेम आहे, पण एखादा पब्लिक स्पिरिटेड पर्सन त्याला असं वाटतं की यांच्यासाठी मी पुढे गेलं पाहिजे. जसं आपण म्हणूयात की अनेक अशिक्षित लोक असतात आणि त्यांच्या बाबतीत बऱ्याच जाते जिथे काम करतात तिथेही त्यांच्या सोबत अन्याय होऊ शकतो, त्यांना माहिती नसते पुरेशी. अशा वेळेला एखादा व्यक्ती पुढे येऊन त्यांच्या वतीने आर्टिकल 32 आणि 226 खालीच हे दाखल करतो आणि याचा परिणाम आपण PIL मध्ये तर चांगले प्रख्यात ऍडव्होकेट आहेत गंगा वॉटर पोल्युशनच्या केसमध्ये आणि इतर आणखीन MC मेहता म्हणून ज्यांनी सिनियर काउन्सिल आहेत MC मेहता त्यांनी खूप चांगलं PILचं काम केलं आणि ऑलमोस्ट PIL त्यांनी एन्व्हायरमेंटवरती त्यांनी दाखल केलेलं दिसतात. म्हणजे गंगा जी आहे गंगा नदी त्याच्यामध्ये टेनरीज फॅक्टरीजचं पाणी सोडलेलं होतं आणि त्याचा परिणाम असा होता की जिथून पाणी वाहतंय आणि ते पाणी वापरलं जात जितके लोक ते पाणी वापरतात सगळ्यांनाच त्याच्यामुळे स्किन डिसीज किंवा काही आजार बराच प्रॉब्लेम होत होता. त्यावेळेला बघा म्हणजे तो प्रॉब्लेम फक्त काय MC मेहतांना फेस करावा लागत नव्हता, तिथे सगळ्याच लोकांना फेस करावं लागत होतं पण कोणी पुढे येत नव्हतं. सगळ्यांच्या वतीने MC मेहता पुढे जाऊन याच्यासाठी काम करतात. त्याचबरोबर की दिल्लीचं एन्व्हायरमेंट की इतकं आपल्याला माहिती पोल्युशन इतकं भयानक आहे तर मला शुद्ध हवा मिळणं हा माझा राईट टू लाईफ आहे तो कुठेतरी इन्फ्रिंज होतोय आणि गव्हर्नमेंट त्याच्यावर प्रॉपर काम नाही करत. याच्याही संदर्भामध्ये MC मेहतांचे खूप चांगले PIL त्यांनी दाखल केले आणि त्याच्यावरती काम केलं गेलंय. महत्वाची गोष्ट की त्यांनी दाखल केलेल्या PIL वरती काही कामं झाली किंवा आणखी तुम्हाला PIL च्या बाबतीत सांगता येईल जे बाँडेड लेबर्स आहेत त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा बऱ्याच PIL दाखल झाल्यात. त्याचाही परिणाम आपल्याला समाजामध्ये चांगला दिसतो की आता जर कुठे बाँडेड लेबर दिसले तर आपल्याला माहिती आहे की जो व्यक्ती अशा पद्धतीने काम करून घेत असेल त्याच्या अगेन्स्ट आपण तक्रार करू शकतो, त्यांना मोठ्या शिक्षा त्याच्यामध्ये दिल्या जातात. त्याचबरोबर तुरुंग व्यवस्थेमध्येही PIL दाखल झालेले आहेत की त्यांचं रिहॅबिटेशन झालं पाहिजे, कारण गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला फक्तच गुन्हेगाराला फोकस नाही करायचं आहे, त्याची जी एक गुन्हेगारी वृत्ती आहे जी मानसिकता आहे ती कुठेतरी कर्टल करणं आणि त्याच्यातला माणुसकीचा अंश आहे तो कुठेतरी वरती घेऊन जाणं हाही फोकस त्याच्यामध्ये आहे. म्हणून मग काय केलं पाहिजे तर त्या गुन्हेगारांचं आपण म्हणूयात पुनर्वसन करणं, त्यांना शिक्षण असेल किंवा आपण म्हणूयात की त्यांनाही चांगलं आरोग्य दिलं गेलं पाहिजे, आरोग्य त्यांचं हेल्दी असलं पाहिजे, चांगलं फूड प्रोव्हाइड केलं गेलं पाहिजे, हायजीन्स ते जिथे आहे तिथे असणं गरजेचं आहे, शिक्षण मिळणं गरजेचं आहे त्यांना. त्याचबरोबर त्यांना पॅरोल फरोल सारख्या गोष्टी आहेत या सगळ्यात महत्वाच्या आहे आणि हा सुद्धा रिहॅबिलिटेशनचा एक पार्ट आहे. पॅरोल म्हणजे काही दिवसांसाठी कैदी जो आपण म्हणूयात की जेलमध्ये आहे त्या व्यक्तीला त्याच्या फॅमिलीसोबत राहण्याचा अधिकार असतो. काही विविध प्रसंगांमध्ये जसं की त्याच्या घरामध्ये काही सुखद किंवा काही दुःखद प्रसंग असतील तर त्याला बाहेर सोडलं जातं, ज्याचा परिणाम काय की तो त्याच्या फॅमिलीच्या अटॅचमेंटमध्ये गेल्यानंतर पुन्हा कुठेतरी मला माझ्या फॅमिलीसोबत राहता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी माझे जे बिहेवियर्स आहेत हे कुठेतरी चांगले झाले पाहिजे, ही एक आपण म्हणूयात की सायकोलॉजिकल त्याचा माइंडसेट तसा सेट झाला पाहिजे, हा त्याच्या मागचा एक उद्देश आहे. सो बरेच PIL आपल्याला बघायला मिळतील. येस
1: मॅडम, एखाद्या महत्वाच्या सुप्रीम कोर्ट जजमेंटमुळे सामान्य नागरिकांच्या आयुष्यात प्रत्यक्षात काय बदल झाले असं एखादं उदाहरण सांगाल का?
0: हो नक्कीच. आता विशाखाची जी एक केस होती त्याच्यामध्ये सुद्धा PIL चाच भाग आहे. बघा विशाखाची केस जी होती त्याच्यामध्ये झालेलं असं होतं की ती जी विमेन आहे त्यांच्या वर्कप्लेसमध्ये त्यांच्यावरती काही सेक्शुअल टॉर्चरिंग त्यांच्यावरती होत होतं पण कधी त्याच्यावरती स्पष्टपणे बोललं जायचं नाही, कारण की प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की मी तिथे काम करते तर माझी नीड गरजेची आहे, मला ते फुलफिल झालं पाहिजे, माझी जी काही इकॉनॉमिकली नीड आहे किंवा माझं करिअर असेल व्हॉट एव्हर जे काही असेल नसेल, त्याच्यामुळे जे काही अधिकारी असतील किंवा सोबतचे कलिग्ज असतील त्यांच्याकडनं होणारा हा जो काही सेक्शुअली हॅरॅशमेंट म्हणा अब्युसिंग म्हणा किंवा टॉर्चर म्हणा त्याच्याकडे कधी कोणी स्पष्टपणे त्याच्याबद्दल त्याच्या विरोधात कोणी बोलत नव्हतं आणि परिणाम असा आहे की त्याचा परिणाम त्या स्त्रीवरतीही होत होता आणि जी लोक हे सगळं करतायत त्यांना या गोष्टीची भीती नव्हती. सो परिणाम असा आहे या गोष्टीचा की ही जेव्हा केस पुढे आली याच्यामध्ये PIL झालेलं आहे, सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेली केस आहे आणि त्यानंतर प्रत्येक गव्हर्नमेंटच्या ठिकाणी विशाखाची समिती असलीच पाहिजे. म्हणजे एखाद्या स्त्रीला जर प्रॉब्लेम असेल तर तिने विशाखा कमिटीमध्ये जाऊन सांगायलाच पाहिजे आणि त्याचं प्रत्येक काही त्यांच्या ठरलेल्या ड्युरेशन प्रमाणे त्यांच्या मीटिंग्स वगैरे होतात आणि त्याचं ऑब्झर्वेशन आहे की आपल्या एरियामध्ये किंवा जिथे आपण काम करतोय इथे कुणाला कुठल्याही लेडीजला असा कुणापासून काही त्रास आहे का, या संदर्भामध्ये रेग्युलरली त्याचा एक फॉलोअप घेतला जातो.
1: म्हणजे आपण विशाखा गाईडलाईन्स
0: येस येस येस येस येस त्या, हा कारण की त्या एका गोष्टीचा परिणाम असा की तुम्हाला सर्वच गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये तुम्हाला आज विशाखा कमिटी दिसेल आणि कुठल्याही स्त्रीला जर वाटलं तिच्यावरती तिथे अन्याय होतोय सो ती तिथे अप्रोच होऊ शकते. येस, तो एक मोठा बेनिफिट आपल्याला दिसेल. अनेक अशा केसेस आहेत जसं आपण म्हणूयात की मनेका गांधींची जी आर्टिकल 14, 19 आणि त्याचबरोबर 21 मध्ये राईट टू लाईफ मध्ये येणारी केस, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की आर्बिट्रेशन असतं का म्हणे. तुम्हाला अधिकार आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही आर्बिट्ररी निर्णय द्यावेत किंवा कुठलेही बंधनं एखाद्यावरती टाकावेत असं नाही चालणार. म्हणजे मनमानी कारभार असतं का म्हणे, मग तो कुठे पण असू दे. तुम्ही घरात राहत असाल, तुम्ही बाहेर सर्व्हिस करत असाल किंवा तुम्ही आपण म्हणूयात की तुमचं काम करताय, कुठेही आर्बिट्ररीनेस असतं का म्हणे. जसं आपण म्हणूयात की युनिव्हर्सिटी आहे आणि त्यांनी जर आर्बिट्ररी एखादा निर्णय असा ठरवला की 100 मार्काच्या पेपरमध्ये 80 मार्क्स ज्याला पडतील तोच फक्त पास. युनिव्हर्सिटीला राईट आहे सिलेबस ठरवण्याचा, एक्झामिनेशनचा, एक्झामिनेशन कंडक्ट करणं, व्हॉट एव्हर, सगळे त्यांना राईट्स आहेत बरोबर आहे UGC गाईडलाईन्स प्रमाणे. म्हणून हा निर्णय योग्य वाटतो का, कुठल्याही स्टुडंटला वाटेल का असं की 100 पैकी 80 पडले तरच तो पास, हा कुठेतरी आर्बिट्ररीनेस आहे. हे असतं का म्हणे, हा इम्पॅक्ट जो आहे हा सगळीकडेच तुम्हाला दिसेल की आर्बिट्ररीनेस हा कुठेच असतं का म्हणे. जे काय असेल तर रिझनेबल असायला पाहिजे, जे पण तुम्ही ठरवणार ते रिझनेबल असू द्या.
1: येस मॅडम, आजचे अत्यंत मार्गदर्शक, प्रॅक्टिकल आणि विचार प्रवर्तक चर्चेसाठी तुमचे आभार. आजच्या चर्चेमधून सामान्य नागरिक, विद्यार्थ्यांना आणि नव्या पिढीला संविधान आणि फंडामेंटल राईट्स याकडे अधिक जागरूक आणि प्रॅक्टिकल दृष्टीने पाहण्याची दिशा निश्चितच मिळेल. आपण ऐकत होतात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी विवेकराज ठाकूर. कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या. थँक्यू सो मच.
0: थँक्यू सर. थँक्यू सो मच.

0: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मंदाणे यांनी गायलेलं कवी प्रदीप यांचं गीत. गीताला संगीत आहे प्रेम धवन यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत किसान और भगवान या चित्रपटामधलं.
1: अरे जब धरती थी आग उगलती कर्म हवाएं

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: रात्री से 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
0: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

हे गीत आपण ऐकणार आहोत जलमहल या चित्रपटामधलं. मजिवा सुलतानपुरी यांची गीतरचना ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: प्रेम तपस्या या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे एक नया रिश्ता या चित्रपटामधलं निदा फाजली यांचं गीत. हे गीत ऐकूया रेखा यांच्या आवाजात. संगीतकार खय्याम.

चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमः ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरन.

0: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या कार्यक्रमात.
1: स्मृती भाग 8. समग्र भारतवर्षातील वेदविदास मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख.

0: सविनय सादर साष्टांग प्रणिपात. आज आपण आता अपस्तंभ स्मृतीबद्दल या आठव्या भागात पाहणार आहोत. आठ, अपस्तंभ स्मृती. अपस्तंभ ऋषींनी लिहिलेली ही स्मृती म्हणून अपस्तंभ स्मृती हे नाव आहे. या स्मृतीत एकूण 10 अध्याय आहेत. पहिल्या अध्यायात 34, दुसऱ्या अध्यायात 14, तिसऱ्या अध्यायात 12, चौथ्या अध्यायात 11, पाचव्या अध्यायात 14, सहाव्या अध्यायात 10, सातव्या अध्यायात 22, आठव्या अध्यायात 21, नवव्या अध्यायात 44 आणि 10व्या अध्यायात 16 असे एकूण 214 श्लोकांची ही संहिता आहे. यात गोरोधनाविषयी, गोहत्या, शुद्धी, अशुद्धी, वस्त्रधारण, रजस्वला, विवाह, कन्या रजोदर्शन, सुरादी सेवन, दूषित अन्न भोजन, मोक्षादी कारणाभिधान आदी विषय येतात. शिवाय या अगोदर जे केशवपनाबद्दल विधान आले आहे, तसेच याही ऋषींनी नारीचे मुंडन न करण्याबाबत विधान केलेले आहे. आता काही मला भावलेले श्लोक देत आहे जे या स्मृतीची उंची वाढवणारेच आहेत, हे निःसंशय. न दुष्येत संतता धारा, वातो धूताश्च रेणवहा, स्त्रियो वृद्धाश्च बालाश्च न दुष्यंती कदाचन. निरंतर वाहणारी पाण्याची धार, वायूने उडणारी धूळ, स्त्रिया, वृद्ध आणि बालक कधीच अपवित्र नसतात. सोहळ्याचे नावाखाली असमज लहान मुलांना आमचेकडे दंडित केले गेले बऱ्याचदा. हा शुद्धतेच्या विचाराचा अतिरेक होता, विद्वानांनी कृपया सांगावे. आत्मशय्याच वस्त्रंच जायापत्यम कमंडलुहु, आत्मन शुचिरेतानी परेशाम शुचिनितु. आपली शय्या, वस्त्र, पत्नी, संतान आणि जलपात्र या वस्तू आपल्याच शुद्ध असतात, दुसऱ्याच्या अशुद्ध असतात. आपल्याकडे कोरोनाचं थैमान होऊन गेले. जिथे बाहेर जाऊन आलेला आपलाच अशुद्ध असतो, तिथे दुसऱ्याची कथा योग्यच वर्णित आहे ना श्लोकातली. जास्त स्पष्टीकरणाची कोरोनामुळे गरज भासली नाही, म्हणून कोरोनाचे आभारच. अन्यथा भारतात शंकासुरांची फौज कमी नाहीच. दुसऱ्याच्या पत्नीवर वाईट नजर असू नये व स्वतःचा मुलगा असताना काहींना दुसऱ्याच्या मुलांना काम सांगण्याची सवय असते, ही बऱ्याच जणांची तक्रार सारखीच असेल ना. मग ऋषींच्या दूरदृष्टीला नमस्कार करणार ना. वापी कूप तडागानाम दूषितानांच शोधनम, कुंभानाम शतमुद्धृत्य पंचगव्यम ततः क्षिपेत. दूषित झालेली विहीर, आड, तलाव यांचे शुद्धीकरण, त्यातून 100 घडे म्हणजे अदमासे 10,000 लिटर पेक्षा जास्त. घडे हा त्या काळचा माप आजचा नाही. पाणी काढून टाकावे. तत्पश्चात पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, दही, तूप, गोमय आणि गोमूत्र टाकावे. पंचगव्याचे जर शुद्धीकरणात एवढे स्थान असेल तर गोहत्या का करावी, याचे उत्तर भारतातील संस्कृती विरोधात भाष्य करणारे शास्त्रज्ञ, साहित्यिक, राजकारणी वा इतर धर्मीय देऊ शकतील. ज्या राजकारण्यांनी भारतीयांची मातृभाषा संस्कृत व या देशाचे आयुर्वेद, वैद्यकशास्त्र याबाबत दुर्लक्ष केले. शूद्रान्नम शूद्र संपर्क, शूद्रेणैव सहासनम, शूद्रात ज्ञानगम कंचित ज्वलंतमपि पातयेत. शूद्राचे अन्न, शूद्राचा संपर्क, शूद्रासह एक आसनावर बसणे आणि शूद्राकडून ज्ञानाची प्राप्ती करणे या गोष्टी जाज्वल्य मनुष्याचे पतन करू शकतात. हा श्लोक मी मुद्दामच घेतला. राजकारणी लोकांची व्यवस्था, बैठक, जेवणासंबंधी, चर्चेसंबंधी ही नेहमी वेगळी असते. बऱ्याच कार्यक्रमात प्रिन्सिपल शेजारी शिपायाची व मोठ्या हॉस्पिटलचे डॉक्टरांची बैठक व्यवस्था वॉर्ड बॉयजवर असू शकेल. ते शिकतील तत्वज्ञान शिपाई व वॉर्ड बॉयकडून. ही साधी उदाहरणे आज आहेत, तर त्या काळातला जाज्वल्यमान मनुष्य कसा असेल. प्रत्येकाचे वागण्याचे, बोलण्याचे, अन्न सेवनाचे नियम असतात. ते ओलांडले तर समाजही किंमत आज सुद्धा ठेवत नाही. तो काळ किती कठीण होता समजून घ्या. आजही एका समाजातील माणसे आपल्या समाजातील प्रत्येकाकडे जेवतातच असे अजिबात नाही, हेही लक्षात घ्या. अशुद्धता, अस्वच्छता आणि उच्च नीचतेची मानसिकता हीच कारणे. शूद्रान्नेन तु भुक्तेन मैथुनम योधी गच्छती, यस्यान्नम तस्य ते पुत्रा, ह्यन्नात शुक्रस्य संभवहा. शूद्राचे अन्न खाऊन जो मनुष्य संतानोत्पत्ती करता मैथुन करतो, ते पुत्र ज्याचे अन्न खातो त्याचेच असतात, कारण अन्नानेच वीर्याची उत्पत्ती होते. या समग्र भारतवर्षात ब्रह्मर्षी पदाला पोहोचणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे दशरथास आज्ञा देण्याची शक्ती ठेवणारे वशिष्ठ जन्माने शूद्र होते व राम लक्ष्मणा शिकवणारे दुसरे व्यक्तिमत्व विश्वामित्र क्षत्रिय होते. मुळात ज्या संस्कृतीत शूद्रासही ब्रह्मर्षी होण्याचा अधिकार आहे त्या संस्कृतीचे ऋषी चुकीचे लिहिते. तसं असेल तर आजचे आमचे राष्ट्रपती व त्यांचे विरोधात निवडणूक लढणारे व्यक्तिमत्व भारतातील प्रत्येक दलिताकडे जेवू शकतील. मुळात शूद्र हा शब्द अस्वच्छता अशुद्धता मानसिक दीनता याशी संबंधित आहे. कुठलेही कार्य कमी प्रतीचे नसते तर कुठलेही कर्म करणारा कमी प्रतीचा कसा असू शकतो. पण आजही प्रत्येक समाजात असे अशौचतेने राहणारी माणसे असतातच. त्यांच्याकडे त्यांच्याच समाजातील माणसे जेवत नाहीत ही आजची परिस्थिती तर तो काळ कसा असेल हे पुन्हा सांगणे. तंबाखू खाऊन त्याच हाताने चहा बनवणारा वा चव घेऊन पुन्हा त्याच हाताने वाटणारा वा नाश्ता देणारा चांगला असू शकतो. दुधाची पुडी तोंडाने फोडणारा चांगला असतो. आणि सर्वात कहर म्हणजे अतिउच्च माणसापासून शेवटच्या माणसापर्यंत एकही माणूस चहा प्यायल्यावर वा नाश्ता खाल्ल्यावर तोंड धुतोच असे अजिबात नाही. घराबाहेर मूत्र प्रवृत्तीसाठी जाणारे सगळे उच्च भ्रूंनी ते किती वेळा हातपाय धुतात हे स्वमनाला विचारून पाहावे. सगळे अशुद्ध. वा मी तर सुटाबुटातला अडी वापरणारा स्वतःला धर्म अर्थ भोग आणि अधिकारात उच्च भ्रू समजणारी माणसे दुर्गंधाचा घमघमाट असलेल्या मूत्री घरातही गप्पा मारताना वा दिलखुलास हसताना मी पाहिली आहेत. आणि शिंतोडे ऋषींच्या स्मृतींवर आमची चूक नाही वाटत. या श्लोकात वीर्याबद्दल आणि होणाऱ्या पुत्राबद्दल विधान आहे. आयुर्वेद शिका वा काही सिद्धांत तर आयुष्यात पाठ करा. अन्नम वृत्तिकारणाम श्रेष्ठम हे मी अगोदरच सांगितले आहे. समाज व्यवस्था धर्मव्यवस्था वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था आयुष्य खपवून तयार करणाऱ्या माझ्या ऋषींवर शिंतोडे उडवणाऱ्यांसाठी भरपूर प्रश्नच आहेत. त्यांनी द्यावी उत्तरे अन्यथा ऋषीप्रणित समाजरचना मान्य करावी. असो मला वाद नको. ऋषी विचार सर्वांपर्यंत पोहोचावा. जी समाजरचना कदाचित तथाकथित राजकारणी लोकांकडून समाजात भेद पाडण्यासाठी व केवळ ब्राह्मणांना वाईट ठरवण्यासाठी आणि स्वतःचे वर्चस्वासाठी लक्ष्य केली गेली असेल. विवाहोत्सव यज्ञेषु अंतरा मृतसूतके सद्य शुद्धिम विजानीयात पूर्वम संकल्पितम चरेत. विवाह उत्सव यज्ञ इत्यादी सुरू असताना मध्येच मृतसूतक वा जन्मसूतक वृद्धिसूतक आले तर त्या अशौचाची ताबडतोब शुद्धी प्रक्रिया करून पहिले केलेल्या संकल्पास पूर्ण करावे. तूर्तास याचे सारखा सुंदर श्लोक मला तरी वाटत नाही. या श्लोकाने सर्व समाजातील समस्या सुटाव्यात असा श्लोक आहे. सर्वांग सुंदर धर्मनिर्णय अत्यंत अडचणीचे वेळेचा. यासाठी आपस्तंभांना त्यांच्या सुदूर दृष्टीला सविनय सादर साष्टांग प्रणिपातच. आज एवढे पुरेसे वाटते. उद्या पुढील स्मृती पाहू. इत्यलम धन्यवाद.
1: तर श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. मी वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख आजच्या दिवसापुरती तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकूयात हसीनों की देवता या चित्रपटामधलं.

गझल विश्वास विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून्या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या. शनिवार दिनांक 27 जून 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे बलिदान या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांच्या आवाजात. ऐकूया वर्मा मलिक यांची गीतरचना. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हासा या चित्रपटामधलं MG हर्षवत यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत कांचन यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे दो चेहरे या चित्रपटामधलं यशोदास यांनी गायलेलं भरत व्यास यांचं गीत. या गीताला संगीत आहे सोनी कोमी यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे. मी तुम्हा सर्वांचं आनंद

घनलता या कार्यक्रमाच्या 12व्या भागात मनपूर्वक स्वागत करतो. एखादी व्यक्ती आपल्या पदार्पणातच त्या त्या विशिष्ट क्षेत्रातील वातावरण कसं बदलून टाकू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे लता दीदी. त्यांनी जेव्हा चित्रपट संगीत क्षेत्रात पदार्पण केलं त्यावेळी स्त्री गायिकांसाठीची गाणी स्त्रियांच्या पट्टीत केली जायची. तिला काळी 4 किंवा काळी 5 असं म्हटलं जातं. ही गाणी खालच्या पट्टीत असल्यामुळे जरी चांगली झाली तरी प्रभावी होत नसत. आणि ते गाणं जर युगलगीत असेल तर पुरुष गायकाची पंचाईत व्हायची, कारण त्यालाही खालच्या पट्टीत गावं लागायचं. आणि संगीतकारांना ही मर्यादा सांभाळूनच गाणी स्वरबद्ध करावी लागायची. पण मास्टर दीनानाथ यांच्याकडून मंगेशकर भावंडांना जो संगीताचा दैवी वारसा मिळाला त्यामुळं ती सगळी भावंडं कोणत्याही पट्टीत सहजपणे गाऊ शकायची. दीदींचा स्वर पांढरी 2 म्हणजे पुरुष गायकांसाठी असलेली आवाजाची पट्टी, पण स्त्रियांच्या दृष्टीनं गायला खूपच कठीण असं आहे. पण दीदींच्या आवाजाचं वैशिष्ट्य हे की त्या कोणत्याही पट्टीत गात असल्या तरी त्यांचा सूर, आवाजाचा पोत बिघडत नाही. दीदी या चित्रपट संगीताच्या क्षेत्रात आल्यापासून चित्रपट संगीताचं रूपरंगच पार पालटलं. सौतेला भाई या 1962 आलेल्या चित्रपटात दीदींनी संगीतकार अनिल विश्वास यांच्या निर्देशनाखाली म्हटलेलं ज्या मैं तोसे नाही बोलू हे गाणं शंकर जयकिशन यांच्याकडे गायलेलं अजी रूठ कर अब हे गाणं किंवा जंगली चित्रपटातलं एहसान तेरा होगा मुझ पर किंवा जिस देश में गंगा बहती है या चित्रपटातलं आ अब लौट चले यासारखी अनेक गाणी दीदींच्या या आवाजाची साक्ष देतात. ऐकूया यातलंच एक सुंदर असं गीत एहसान तेरा होगा मुझ पर. जंगली या चित्रपटामधलं हे गीत आहे.

मंडळी, गाणं कोणतंही असो, गाताना ते जीव ओतून गाणं हे दिदींचं वैशिष्ट्य. त्यातील परिस्थितीशी त्या अगदी एकरूप होतात. मग त्यासाठी त्यांना कितीही कष्ट पडले तरी ते सहन करण्याची त्यांची आनंदानं तयारी असते. मुघले आजम हा 1960 साली आलेला एक ऐतिहासिक चित्रपट. या चित्रपटात सौंदर्य सम्राज्ञी मधुबाला आणि स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या गाण्याचा आणि अभिनयाचा दुग्ध शर्करा योग जुळून आला आहे. त्या चित्रपटातील प्यार किया तो डरना क्या या गाण्याच्या वेळचा हा किस्सा. त्या काळी ध्वनिमुद्रणाचं तंत्र आजच्या इतकं प्रगत नव्हतं. रंगमहाल स्टुडिओमध्ये शहेनशाह अकबराच्या दरबाराचा सेट उभारला होता आणि त्या ठिकाणी या गाण्याचं चित्रीकरण व्हायचं होतं. तेव्हाचे स्टुडिओ साऊंड प्रूफ नसल्यामुळे रेकॉर्डिंग चांगलं होण्यासाठी ठिकठिकाणी कांबळी ताणून लावली होती. स्टुडिओला एखाद्या तंबूचं रूप आलं होतं. फक्त दोनच माईकची व्यवस्था होती, एक गायकांसाठी आणि दुसरा वादकांसाठी. या गाण्यात जो कोरस होता तो होता प्रतिध्वनी स्वरूपात. त्याची खास वेगळी व्यवस्था नसल्यामुळे एक माईक प्रतिध्वनीसाठी बाथरूममध्ये लावला होता आणि कोरसमध्ये गाणारे गायक त्या ठिकाणून गात होते. गीताच्या दुसऱ्या अंतरात दिदींच्या आवाजातही प्रतिध्वनी हवा होता, पण त्यासाठी दिदींना कोण कसरत करावी लागत होती. पहिला अंतरा गाऊन झाल्यावर दिदींना हळुवारपणे पावलांचा आवाज न करता बाथरूममध्ये जाऊन दुसरा अंतरा गावा लागायचा. अनेक वेळा या गीताचं रिटेक झालं, पण दिदींनी न कंटाळता प्रत्येक वेळी गाणं म्हटलं. प्रत्येक वेळी मात्र आवाजात तेच माधुर्य, तीच आवाजाची फेक, यात कुठेही तसूभर फरक पडला नाही. याच चित्रपटातील मोहे पनघटपे नंदलाल छेड गयो रे ही दिदींच्या आवाजातली ठुमरी, मधुबालाचा अभिनय आणि दिदींचा मधुर स्वर यामुळं कायमची अमर झाली आहे. ऐकूया याच चित्रपटातलं एक गीत, प्यार किया तो डरना क्या.

मंडळी, महल चित्रपटातील अत्यंत गाजलेल्या आएगा आने वाला या गीताचाही असाच एक मनोरंजक किस्सा आहे. या गीताचे संगीतकार होते खेमचंद प्रकाश. त्यांनी दीदींना हे गीत पुन्हा पुन्हा अनेक वेळा गायला लावलं. या गाण्यात गंमत अशी आहे की नायकाला, या चित्रपटामध्ये अशोक कुमार नायक आहे, त्याला नायिकेचा आत्मा म्हणजे मधुबालाचा आत्मा हा एक संदेश घेऊन येतो. मधुबाला रात्रीच्या वेळी हातात मेणबत्ती घेऊन लांबून येत असते. ती लांबून चालत येत असल्याने आवाजही लांबून येत हळूहळू मोठा होत जातो, असा परिणाम गाण्यात साधायचा होता. त्या काळात असं करण्याचं प्रगत तंत्र नसल्यामुळे लता दीदींना माईकपासून खूप दूर उभं करण्यात आलं होतं आणि मायक्रोफोनची तीव्रता वाढवून दीदींना लांबूनच ते गीत गात यायला सांगितलं गेलं. त्या कडव्यात 5 ओळी होत्या. त्या ओळी संपेपर्यंत त्या विशिष्ट वेळात तेवढं अंतर पार करण्याची कसरत दीदींना करावी लागली. पण त्यांनी गात असताना आवाज स्वरांची लय बिघडू न देता अगदी सहजपणे हे अवघड काम पार पाडलं. आज या गोष्टी आपल्याला ऐकायला छान आणि सोप्या वाटतात, पण त्या करणं त्या काळात तेवढंच कठीण होतं. ऐकूया याच महल चित्रपटामधलं हे सुंदर गीत आएगा आने वाला, लता दीदींच्या आवाजात.

मंडळी, 1954 अमर हा चित्रपट आला. या चित्रपटात दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यावर तेरे सदके बलम ना करे कोई गम हे गाणं चित्रित व्हायचं होतं. प्रख्यात संगीतकार नौशाद यांचं संगीत होतं. या गाण्याच्या वेळी दीदींची तब्येत ठीक नव्हती. हे गाणं म्हणताना दीदींना एक मुरकी घ्यायची होती, ती हवी तशी जमत नव्हती. गाण्याची अनेकदा तालीमही झाली होती. प्रत्यक्ष ध्वनिमुद्रणाच्या वेळी ती मुरकी दीदींना जमून जाईल असं नौशाद यांना वाटत होतं. पण 3 रिटेक करूनही ती मुरकी हवी तशी जमेना. पुढच्या प्रयत्नात ती मुरकी घेताना प्रकृती बरी नसल्याने दीदींची शुद्ध हरपली. शुद्धीवर आल्यावर त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांचं पहिलं वाक्य होतं, नौशाद साहब मैं वो मुरकी नहीं ले पाई. ही होती दीदींची आपल्या कामावरील निष्ठा आणि समर्पण. दीदींचा आणखीन एक किस्सा नौशाद यांनी सांगितला, तो बैजू बावरा या चित्रपटातील मोहे भूल गए सावरिया या गाण्याच्या वेळचा. दीदी हे गाणं गात असताना त्यांनी सुरुवातीचा मुखडा आणि अंतरा अतिशय सुंदर म्हटला. पण गात असताना दीदी अचानक थांबल्या. नौशाद साहेब तेव्हा ऑर्केस्ट्राचं संचलन करत होते. त्यांना सगळं थांबल्याचं जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी दीदींकडे वळून पाहिलं. दीदी जवळच्या एका स्टूलावर बसलेल्या होत्या. त्यांचे डोळे भरून आले होते. त्या नौशाद साहेबांना म्हणाल्या, तुम्ही गाण्याला जी चाल लावली ती मला कुठल्या कुठं घेऊन गेली. भावना विश्वात मी हरवून गेले होते. यावर नौशाद म्हणाले, ये तो राग भैरव की कमाल है और आपकी लगन और निष्ठा. तर याच बैजू बावरा चित्रपटामधलं हे सुंदर गीत आपण ऐकूया, मोहे भूल गए सावरिया.

मंडळी, लता दीदींवर एकाधिकारशाहीचा आरोप केला जातो, मक्तेदारीचा आरोप केला जातो, पण दीदी केवळ 15 वर्षाच्या असतानाची एक घटना मी तुम्हाला सांगतो आहे. त्यावेळी मास्टर दीनानाथांचं द्वितीय वर्षश्राद्ध होतं. त्यावेळी मास्टर दीनानाथांची हमीर रागात रचलेली एक रचना दीदींनी गायली. त्यावेळी मास्टर दीनानाथांचे गुरु वझेबुवा त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी 3 सप्तकात सहजतेनं विहरणारी दीदींची ही तान ऐकून वझेबुवा इतके भावविभोर झाले की त्यांच्या तोंडून उद्गार बाहेर पडले. ही तान घेताना दुसऱ्या कुठल्याही गायिकेला उभा जन्म काढावा लागला असता ही मुलगी अशीच गात आणि शिकत राहिली तर ती दुसऱ्या कोणालाही या क्षेत्रात टिकू देणार नाही. गायनाचार्य वझेबुवांचे हे उद्गार दीदी केवळ 15 वर्षांच्या असतानाचे आहेत. त्यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप होऊ लागला त्याच्या 25 वर्ष आधी काढलेले, आणि वझेबुवांनी काढलेले हे उद्गार अक्षरशः खरे ठरले. मोठमोठे संगीतकार दीदींनी आपल्याकडं यावं, आपल्याकडे गावं म्हणून तिष्ठत राहू लागले. हे संगीतकार लता दीदी येण्यापूर्वीही संगीत क्षेत्रात होते, पण त्यांच्या उत्तमोत्तम रचना दीदींनी संगीत क्षेत्रात पदार्पण केल्यानंतरच निर्माण झाल्या. मोहे पनघटपे नंदलाल छेड गयो रे या आपल्या रचनेबद्दल नौशाद म्हणतात, लता तू गाते आहेस म्हणून तर मी ही ट्यून बनवली, तुझ्याशिवाय दुसरं कोणी हे गीत गाऊ शकत नाही. तर संगीतकार सलील चौधरी म्हणतात, मी इतक्या कठीण चाली बांधतो की त्या तुझ्याशिवाय दुसरं कोणी गाऊच शकत नाही. तर प्रख्यात संगीतकार मदन मोहन म्हणतात, दीदी तू आहेस म्हणून मी ही गाणी बनवतोय, नाहीतर बनवणारच नाही. तर संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल दीदींबद्दल बोलताना म्हणतात, आम्ही तर फक्त 1 आणा काम करतो पण दीदी त्याला 16 आणे बनवतात. दीदींच्याच आवाजातलं एक सुंदर गीत आपण ऐकूया, वो कोण थी या चित्रपटातलं लग जा गले से फिर.

दीदींची आपल्या गाण्याबरोबर असलेली तन्मयता, गाताना त्या विशिष्ट भूमिकेत जाणं, दुसऱ्या शब्दात सांगायचं तर परकाया प्रवेश करणं, या त्यांच्या गुणांनी त्यांना महान गायिका बनवलं आहे. दीदींची नक्कल करणं कठीण आहे. निर्मळ नितळ पाण्याची नक्कल करणार तरी कशी. मंडळी, दीदींचा स्वर म्हणजे परिस आहे. ज्या गाण्याला त्याचा स्पर्श झाला त्याचं सोनं झालं. मंडळी, काही लोक

त्यांचं गाणं सुरुवातीपासून ते आज तागायतपर्यंत चिरतरुण आहे. त्या म्हणतात, गाणं माझ्या लेखी रोजच्या पूजेपेक्षा कमी नाही. प्रत्येक गीत गाताना मी त्यात पूर्ण हरवून जाते आणि असं झालं तरच ती पूजा होते, अन्यथा ते गीत फक्त गायलं जातं. मंडळी, या कार्यक्रमाचा समारोप करण्यापूर्वी दीदींच्या आवाजातलं एक सुंदर गीत आपण ऐकूया. ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया. अनारकली या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता आपला निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांचं गीत एक नजर या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुनःप्रसारण दर रविवारी दुपारी 4:30. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.
1: शारदा यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकणार आहोत. अराउंड द वर्ल्ड या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक, तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या. शनिवार दिनांक 27 जून 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत खुनी दरिंदा या चित्रपटामधलं. संगीतकार रत्नी

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमात. आता ऐकूयात 2 नंबर के अमीर या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे इंदिवर यांचं. गीताला संगीत दिलं आहे सपन जगमोहन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत हसन कमाल यांचं गीत इन्साफ कौन करेगा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांक.
2: आशा भोसले आणि संगीतकार बप्पी लहरी यांच्या आवाजामध्ये अंजान यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. आणि हे गीत आहे नमक हलाल या चित्रपटामधलं.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं शर्मिली या चित्रपटामधलं हे गीत आहे नीरज यांचं. संगीतकार सचिन देवबर्मन.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात ऐकणार आहोत इंदिवर ह्यांचं गीत मोहम्मद अझीज यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं आणि हे गीत ऐकूया दयावान या चित्रपटामधलं.

0: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या. शनिवार दिनांक 27 जून 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि ओमी यांनी गायलेलं धर्मा या चित्रपटामधलं गीत. वर्मा मलिक यांची ही गीतरचना आणि या गीताला संगीत दिलं आहे सोनिक ओमी यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. आशा भोसले आणि उषा खन्ना यांच्या आवाजात छोटी बहू या चित्रपटामधलं हे गीत आहे. इंदिवर यांचं संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातन सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: आणि आता ऐकणार आहोत मेरे जीवन साथी या चित्रपटामधलं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देववर्मन यांनी.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात वर्मा मलिक यांचं आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात. हे गीत आहे कलियुग और रामायण या चित्रपटामधलं आणि गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं आसू और मुस्कान या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे इंडिवर यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: विश्वास टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक, तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून्या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या. शनिवार दिनांक 27 जून 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83 800 16 512 या क्रमांकावर.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247426 या आमच्या क्रमांकावर.
2: नया एक फसाना के आंगन में मेरे सवेरे सवेरे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: प्यार ने हमको

0: किस्मत हमसे।
1: गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा। संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे। तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या शनिवार दिनांक 27 जून 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक।

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचं आवाज।

0: This hour is brought to you by Vishwas Cooperative Bank.
1: Sanchayat Samruddhi.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
4: हमने तो सुना था कि ताश के पत्तों में चार दहले होते हैं. हमें तो दो ही नजर आ रहे हैं. कहां है आपका जीन साथी?
5: वो भी यही
4: है. तो सामने क्यों नहीं आ रहे?
5: उनका कहना है माशूक अपने शबाब में करते हैं पर्दा हिजाब में. कैसा जमाना आया देखो कि आशिक खड़े हैं नकाब में.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 4726 2026 किंवा 8300016512 या क्रमांकावर.

गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक, तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायर मैफिलीचा. संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या. शनिवार दिनांक 27 जून 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

नमस्कार नाशिककर, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.

गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक, तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून्या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या. शनिवार दिनांक 27 जून 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: दीदी या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक, तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायरा मैफिलीचा. संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या. शनिवार दिनांक 27 जून 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

गझल विश्वास, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक, तसंच यशवंतराव चव्हाण ग्रंथालय आणि सार्वजनिक वाचनालय आयोजित गझल विश्वास, ज्या अंतर्गत आस्वाद घेऊया निमंत्रित गझलकारांच्या उपस्थितीत मराठी गझल मुशायर मैफिलीचा. संकल्पना आहे विश्वास जयदेव ठाकूर, कुटुंब प्रमुख विश्वास ग्रुप, आयोजक डॉक्टर मनोज शिंपी, अध्यक्ष विश्वास ज्ञान प्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक, विनायक रानडे, प्रवर्तक ग्रंथ तुमच्या दारी, रुचिता पार्थ महाजन ठाकूर, कार्यकारी अधिकारी रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, समन्वयक संजय गोरडे. तेव्हा आवर्जून्या आणि या सदाबहार मैफिलीचा आस्वाद घ्या शनिवार दिनांक 27 जून 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता. ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक.

आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपली आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.